माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतना.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतना.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: भक्ती, श्रद्धा, शांतीचा आध्यात्मिक आनंद रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतना.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात

0: दिलबंद गाणी।
1: एक हसी शाम को
2: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार. मंडई तुम्ही एकदा आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7:10 झालेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशी सकाळ आहे, छान गाणी सोबत आहेत आणि असणार आहेत आपल्या खूप साऱ्या गप्पा. तर मंडई, तुम्हाला माहित आहे का, आज खरं म्हणजे खूप चांगला दिवस आहे बरं का, कारण छान प्रसन्न वातावरण आहे. सकाळची छान सुरुवात देखील झालेली आहे आणि आपण जसं ठरवतो की सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह व्हायला हवी तशी आपण करतही असतो. आज आहे बुधवार 17 जून 2026 आणि मंडई आज आहे वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस. जागतिक टेसेलेशन दिन देखील आज आहे आणि मंडई आजच्याच दिवशी 1885 मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क हार्बरमध्ये दाखल झाला. 1940 मध्ये दुसरं महायुद्ध मित्र राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरुवात केली. 1944 मध्ये आईसलँडनं स्वातंत्र्य घोषित केलं आणि प्रजासत्ताक बनलं. 1961 मध्ये भारत निर्मित स्वदेशी HF-24 सुपर सोनिक लढाऊ विमानानं भरारी घेतली. 1967 मध्ये चीननं पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला. 1970 मध्ये शिकागो इथं पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. तर 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. तर 2006 मध्ये कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जे कोमल.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90-11-63-52-00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

जत्रा या चित्रपटातलं हे छानसं गाणं कोंबडी पळाली. आणि म्हणणे जत्रा हा चित्रपट असा होता की जो आजपर्यंत सगळ्यांच्या आठवणीत आहे. आणि खरं म्हणजे जत्रा या चित्रपटामुळे आनंद होत होता, कॉमेडी चित्रपट होता. तर तुम्हाला जत्रामध्ये कोणी काम केलंय, कोणाचा डबल रोल आहे हे आठवत आहे का? तर नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. सकाळचे 7:22 झालेत आणि नगरसंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे सकाळ कशी छान पॉझिटिव्ह व्हावी यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. आम्ही जरी आस झालो टाकून उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. भलते ठाई पडो देह तुरुंगी हा लढो, तुमचे तुम्हा पासी आम्ही आह जैसी तैसी. गेले माना मान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंदी. याचा अर्थ असा, आम्ही प्रपंचातील सर्व आशा अपेक्षा विषय वासना सोडून प्रपंचाविषयी उदासीन झालो आहोत हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीती वाटत नाही. जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहू, मग भले सुख येऊ वा दुःख येऊ. मान अपमान सुख दुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या प्रपंचाविषयीच्या उदासीनतेची मला खंत वाटत नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मॉर्निंग शुभ सका नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सकाळचे. 7:31 झालं. आता ऐकूयात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी 7:10 मराठी बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर. निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ. प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा सरकारचा निर्णय. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथं विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी. आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला सरकारने दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8 mm पावसाची नोंद होत असते, त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण विभागात जून महिन्यासाठी सरासरी 71.5 mm पाऊस अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात केवळ 40.7 mm म्हणजे 56.9% इतका पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यातला सर्वाधिक 112% पाऊस झाला, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात सर्वात कमी केवळ 19% पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनी 75-100 mm पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. काल मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला तसंच विकसित भारत जीरामजी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा आणि बांबू लागवड करण्यासाठी तसंच चराय जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा उपलब्ध असेल. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या रकमेपैकी 60% निधी केंद्र सरकार तर 40% निधी राज्य सरकार देणार आहे. या निधीमुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विकसित भारत 2047 स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकिनीतल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर MIDC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: मराठवाड्यासह राज्यातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हिंगोली जिल्ह्यात वसमतीतल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. या 3 वर्षांच्या दीर्घकालीन करारामुळे दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक कौशल्य, प्रयोगशाळा आणि संशोधन साधनांची देवाणघेवाण होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग शिक्षिका स्वाती देशमुख यांनी दिलेली उत्तान मंडुकासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
3: आजचा आसन प्रकार उत्तान मंडुकासन. वज्रासनात बसावे, दोन्ही गुडघ्यांमध्ये आरामदायी अंतर ठेवावे, दोन्ही हात डोक्याच्या मागे किंवा खांद्याच्या वर घेऊन कोपर वर करावे आणि छाती पुढे काढावी. हळूहळू श्वास घेत मान आणि छाती वर उचलावी. या स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबावे आणि श्वास सामान्य घ्यावा. श्वास सोडत हळूहळू मूळ स्थितीत यावे. 2 ते 3 वेळा या आसनाची पुनरावृत्ती करावी. या आसनामुळे छाती व फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते. खांदे आणि पाठ लवचिक होतात. श्वसन सुधारते. शरीराची बैठक सुधारते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. धन्यवाद.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूर शहरातल्या संविधान चौक इथं काल काँक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. येत्या 20 जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात काल काही संघटनांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलनं करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करण्यात याव्या यासह इतर मागण्यांसाठी काल मराठवाड्यातल्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कांडली फाटा इथं शक्तीपीठ विरोधी कृती समितीनं रस्ता रोको आंदोलन केलं. सुमारे 1.5 तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं या मुख्य मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल बीड शहरात मातंग क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. तर बीड विभागीय कार्यालय आणि सर्व आगाराच्या ठिकाणी एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाआरती आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत लातूर इथं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती आदेशाची होळी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल इथं टँकरनं दिलेल्या धडकेमुळे एक महिला आणि एक बैल जागीच मृत्यूमुखी पडले असून दुसरा एक बैल जखमी झाला आहे. काल सकाळी हा अपघात झाला. अकोल्याहून नांदेडकडे पेट्रोल वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरनं बैलांना घेऊन जाणाऱ्या महिलेला निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर पंचायत समितीमधला तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख याला लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या कामाचं पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 असा पराभव केला. हवामान. पुढील 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात आज पाऊस होऊ शकतो, तर 18 आणि 19 जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. 19 ते 25 जून दरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर. आणि प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मी ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7:53 झालेत आणि मंडई आज आहे 17 जून आणि मंडई आज आहे चिमुकली शिवानी. हिचा हॅपी वाला बर्थडे. इथे छोटूशी शिवानी आहे आणि तिचा आज हॅपी वाला बर्थडे. तिला माझ्याकडून रेडिओ नगरच्या टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि तिच्या फॅमिलीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे शिवानी.

तू शिवानी खूप मोठी हो, खूप शिक आणि आजचा दिवस एन्जॉय कर, मोठ्यांचा आशीर्वाद घे आणि नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हणजे आज आहे शिवानी हिचा हॅपी बाला बर्थडे आणि तिला तिच्या फॅमिलीने छान विश केलेला आहे. तुम्हाला देखील कोणाला विश करायचं असेल, कोणत्या जवळच्या अगदी प्रेमाच्या व्यक्तीचा बर्थडे असेल किंवा कोणाची अॅनिव्हर्सरी असेल किंवा त्यांच्या आयुष्यात काही स्पेशल डे असेल, तर नक्की तुम्ही शुभेच्छा देऊ शकताय ऑन रेडिओ नगर 90.4 FM. त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 90 11 23 90. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, मंडळी, आता शाळेत म्हणजे शाळेचे दिवस चालू झाले, शाळा चालू झाल्यात आणि 15 तारखेपासून मुलं आपल्या शाळेत जायला लागलेत. आणि त्यांना आवरून देताना, त्यांचं टिफिन पॅक करताना, त्यांची बॅग पॅक करताना, त्यांना स्कूलला सोडताना, म्हणजे शाळेत सोडताना, घ्यायला जाताना खरंच आठवण येते ना तुमच्या शाळेत देखील, की आम्हीही कधीतरी असेच शाळेत जायचो. आमचे आई बाबा आम्हाला शाळेत घेऊन जायचे, सोडायचे, खाऊला पैसे द्यायचे, कधी कधी खाऊ घेऊन द्यायचे, कधी आम्ही हट्ट करायचो, कधी शाळेत जायचं नाही यासाठी रडायचो. हे सगळे दिवस किती छान होते ना, की आता असं वाटतं यार उगीचच ते दिवस गेले आणि उगीचच आपण मोठे झालो. आणि तेव्हा असं वाटायचं यार हे काय रोज शाळेत जावं लागतं, रोज अभ्यास करावा लागतो, रोज अभ्यास नाही केला तर शिक्षक ओरडतात, म्हणजे या सगळ्या गोष्टी किती दिवस चालणार, पटकन मोठे व्हावं, पटकन कामाला लागावं असं वाटायचं. पण आता असं वाटतं नाही यार तीच लाईफ खरंच भारी होती, ही लाईफ नकोय नको, मला मोठं नाही व्हायचं. आणि हे सगळ्यांसोबत होतं, साहजिकच आहे, माझ्यासोबतही होत आहे. म्हणूनच म्हणतात ना, जो वेळ जेव्हा आहे ना तेव्हा तो जगून घ्यायचा असतो. आणि आत्ता देखील आपण खूप गोष्टी मिस करत असतो, की काही संडे असला तर आपण घरीच राहणार, फ्रेंड्सला नाही मिळणार. काही दिवसांनी पुन्हा आपल्याला असं वाटेल, अरे यार तेव्हा आपण बाहेर जायचं होतं, फिरून घ्यायचं होतं. त्यामुळे आत्ता दिवस आहेत, आत्ता जे करावं वाटलंय ना करून घ्या, नंतरून रिग्रेट व्हायला नको, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपल्या हातात जेव्हा वेळ असतो ना तेव्हा आपण म्हणतो हा नंतर करता येईल, नंतर करता येईल. पण ते म्हणतात ना नंतरमध्ये अंतर कधी येतं ना कळत नाही, त्यामुळे वेळ आहे तर करून घ्या आणि मग रिग्रेट राहणार नाही, याकडे नक्की लक्ष द्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सकाळचे 8:14 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता जाणून घेऊयात काल म्हणजे 16 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. मंडळी, केंद्र सरकारनं खोकल्याच्या सिरप सोबत सर्व प्रकारच्या औषधी सिरपच्या विक्री संदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय. आता कोणतंही सिरप खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असेल. तसंच महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमार्फत 60% केंद्र तर 40% निधी राज्य सरकार देईल. लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतानाच 15 जूनपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या 2 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. अहिल्यानगरमधील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुकमक्का सुदर्शन यांनी याबाबत आदेश जारी केले. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 16 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्हाला.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: गुड मॉर्निंग मंडई, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचा 8:27 झालेत आणि नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपल्याकडे ना मोहरम हा जो उत्सव आहे तो अगदीच उत्साहात साजरा केला जातो आणि याच निमित्तानं मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात काल म्हणजे 16 तारखेला शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मोहरम सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखत साजरा व्हावा यासाठी मोहरम कमिटीचे सदस्य, यंग पार्टी सदस्य, शांतता कमिटीचे सदस्य यांच्यासोबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. आणि याचवेळी जिल्हा अधिकारी पंकज आशय यांनी देखील आवाहन केलेलं आहे, तर ऐकूयात हे आवाहन.
1: मोहरमच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांतता व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, RDC, ॲडिशनल SP, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, तसेच MACB, महापालिका, इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि शांतता समितीचे सर्व सदस्य त्यासाठी उपस्थित होते. शांतता समितीचे सदस्य यांच्याकडून वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडून काय काय कार्य त्यांना एक्सपेक्टेड आहे, त्याच्यामध्ये महापालिकेतर्फे रस्त्याची दुरुस्तीचा विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छताचा विषय असेल, आरोग्य ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, तसेच MACB सोबत लूज वायरच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत रूट आणि शांत आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचे प्रश्न असेल, त्याच्याबाबत त्यांचे सर्व जे सूचना आहे त्याची नोंद घेण्यात आली आहे. आणि याच्यासोबत जे सर्व संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांनी पण त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती त्या ठिकाणी मांडली. आणि त्यासोबत ज्या ज्या उणीव आतापर्यंत राहिल्या आहेत त्याचं पण प्रशासनातर्फे नियोजन आहे की पुढील 6 ते 7 दिवसाच्या आत आपण 100% त्याची तयारी पूर्ण करणार. आणि जसं आपले शहराची जी ट्रेडिशन आहे की आतापर्यंत कधी या सणाला कधी गालबोट लागली नाही आहे, तीच ट्रेडिशन आपण या वर्षी सुद्धा कंटिन्यू करणार. आणि याच्यासाठी शांतता समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व शासकीय विभाग आणि पोलीस प्रशासन त्यांची तयारी झालेली आहे. मी सर्व नागरिकांना याची विनंती पण करतो की सर्वांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं.
0: तर मंडई, अशा प्रकारे आपला अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांनी मोहरम सण शांततेत साजरा करा असं आवाहन केलेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पाऊस कधीचा पडतो हे गाणं आपण ऐकलेलं आहे, पण आता आपल्याला असा प्रश्न पडतोय की पाऊस केव्हा पडतोय? आता ये लवकर, आता जून महिना संपतोय, अर्धा महिना गेलाय, असा आज 17 तारीख आहे, म्हणजे 15 दिवसाच्या वर 2 दिवस उलटून गेले, तू ये बाबा असं आपलं म्हणणं आहे. आपण आता गाणं ऐकत होतो त्यावरून आठवलं. तर पाऊस येणं गरजेचं आहे, पाण्याची कमतरता किंवा शेतीचं नुकसान त्यामुळे खूप होत आहे. सकाळचे 8:43 झालेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकण्याचे. ऐकूयात हे बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 मुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृहमंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकांवरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7:00 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा, यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी, येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

गाणं किती छान आहे ना, म्हणजे मेरी गलती छोड़ दो आडी दिवाने से गलती हो गई असं आहे आडी आय लव्ह यू, की चुकी झाली चूक सोडून दे, प्रेम मोठं आहे, प्रेम महत्वाचं आहे, त्याकडे लक्ष दे, असं सुंदर हे गाणं आहे. तर आपण पण आयुष्यात जगताना ना चुका कधी कधी माफ करायच्या असतात, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची असते. आणि ठीक आहे ना, चुका सगळ्यांकडूनच होत असतात, त्या नाही होणार जर असं समोरची व्यक्ती म्हणताय तर मग का माफ नाही करावं आपण. सो माफ करून द्यायला शिका. म्हणजे आता सकाळचे 9:02 झालेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आपण ना आपल्या शो मध्ये ऐकत असतो महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील विविध क्षेत्रांतील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा यशोगाथा. आजही आपण अशीच एक यशकथा ऐकणार आहोत. शुभम IPS झालाच ही आजची यशकथा आहे. पुणे सातारा सोलापूर या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी या खेडेगावातील शेतकरी पांडुरंग जाधव यांच्या कुटुंबातील मुलगा म्हणजे IPS शुभम जाधव. आणि यांचीच आज यशोगाथाचं आपण अभिवाचन करणार आहोत. घरात आजोबा कीर्तनकार, वडील माळकरी, त्यामुळं टाळ मृदुंगाच्या गजरातच शुभमचं बालपण गेलं. तो 3-4 वर्षाचा असताना कीर्तनात शेवटपर्यंत टाळ घेऊन उभा राहत असे. त्यातून बालवयातच त्याची चिकाटी लक्षात येत असे. शुभमचे प्राथमिक जे शिक्षण आहे ते सुरू झालं ते गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत. शुभमची हुशारी आजोबांनी अचूक हेरली. त्यांना शिक्षणाची अतिशय आवड होती, त्यामुळं त्यांनी आमच्या शिक्षणासाठी फलटणला बंगला बांधला होता. मग आता नातवालाही शिक्षणासाठी बाहेर ठेवलं पाहिजे, तरच त्याच्यातील हुशारीला वाव मिळेल असं त्यांना वाटलं. शुभमचे काका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. मावशी काका दोघही प्रेमळ होते. घरात शैक्षणिक वातावरण होतच असं हे सारं लक्षात घेऊन आजोबांनी शुभमला त्यांच्याकडे माहीनगर इथं ठेवलं. त्याचं माध्यमिक शिक्षण तिथेच झालं. पुढे 10वीला त्याला हडपसर इथं 2 नंबरच्या आत्याकडे ठेवण्यात आलं. इथे शुभमच्या करिअरला खरी सुरुवात झाली. शुभमच्या या आत्याचा मुलगा अमोल खऱ्या अर्थानं शुभमचा वाटाड्या ठरला. त्यावेळी माझाही मुलगा योगेश MPSC परीक्षांचा अभ्यास करीत होता. तेव्हाच शुभमनं ठरवून टाकलं की आपल्याला पण असंच काहीतरी बनायचं आहे. तो त्या दृष्टीनं अभ्यासही करू लागला. शुभमला 10वीला खूप छान मार्क्स मिळाले. सगळ्यांनी त्याला सायन्स साईडच घे असं सांगितलं. पण त्यानं स्पष्ट सांगितलं की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, त्यामुळं मी आर्ट्स साईडलाच जाणार. एवढे चांगले मार्क्स मिळूनही शुभम आर्ट्सला जाणार म्हणत होता, कारण

तरीही शुभमने इंजिनिअरिंगला वगैरे न आता जाता आर्ट्सला प्रवेश घेतला. कातर डिग्री बरोबरच यूपीएससीचाही अभ्यास करता यावा म्हणून. विशेष म्हणजे शुभन पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी डिग्री बरोबरच यूपीएससीची लेखी परीक्षा पण पास झाला. अर्थात ग्रामीण भागातील असल्यानं त्याला खूप मेहनत घ्यावी लागली होती. सर्वांना आनंद झाला. सगळीकडे शुभम कलेक्टर झाल्याची बातमी पसरली. अजून मुलाखत बाकी आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. 2016 शुभम मुलाखतीसाठी दिल्लीला गेला पण केवळ 3 मार्कांसाठी त्याची निवड हुकली. शुभमला फार वाईट वाटलं. पण हार मानेल तो शुभम कसला. जवळच्यांनीही त्याला धीर दिला. तू वयानं लहान आहेस म्हणून तुझं सिलेक्शन झालं नसेल, पुढच्या वेळी नक्कीच होईल असं सांगितलं. शुभमचे आई वडील, इतर नातेवाईक, आत्या आत्ते भाऊ यांनी सतत त्याला प्रोत्साहनच दिलं. तू लढ, आम्ही सारे तुझ्या पाठीशी आहोत असंच सर्व त्याला म्हणत. योगेश नेहमी शुभमच्या शिकाटीचं कौतुक करीत असे. त्यानं सांगितलेला एक किस्सा इथे सांगावासा वाटतोय. तो नेहमी म्हणायचा, मी होईल न होईल पण शुभम नक्कीच कलेक्टर होईल. एकदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळं अभ्यासिका 2 बंद राहणार होती. ते 2 वाया जाऊ नयेत म्हणून शुभमनं बिस्किट पुडे व केळी घेऊन तिथेच मुक्काम केला. शुभमच्या 2 आत्या पुणे स्थित असून शिवाय शुभमचे आजोळ पुण्यातील सदाशिव पेठेतील असूनही शुभम कधीही कुणाच्या घरी गेला नाही. तब्बल 10 त्यानं चक्क अज्ञातवास स्वीकारला होता. कुणाच्याही कोणत्याही कार्यक्रमात तो जात नसे. तो 15-16 तास अभ्यास करीत असे. खचून न जाता शुभम परत नव्यानं अभ्यासाला लागला. स्पर्धा परीक्षा म्हणजे सापशिडीचा खेळ असतो. परत पहिल्यापासून सुरुवात करायची म्हणजे चिकाटी व धैर्य, पेशन्स हे हवेतच. त्याचबरोबरच आवश्यक असते ते म्हणजे घरातील इतरांनीही धीर देणं. शुभमच्या वडिलांना याबाबत मांडलं पाहिजे. ते शेतकरी असूनही त्यांनी मुलाच्या सर्व मागण्या वेळोवेळी पूर्ण केल्या व सतत त्याला प्रोत्साहनच दिलं. पण शुभम पुण्याला असताना वडिलांना खर्च जास्त पडू नये म्हणून प्रिलियम व मुख्य परीक्षेच्या मधल्या काळात पुण्यातच सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्याचा मित्राच्या खोलीत राहत असे. तिथे अक्षरशः ढेकून त्याचं अंग फोडून खायचं. तरीही त्याला परीक्षेवरचा फोकस हटू द्यायचा नव्हता. शुभम पहिल्याप्रमाणेच पुढे 3 मुलाखतीतून परत आला. या दरम्यान लॉकडाऊन पडलं. 2020 उजाडलं होतं. सारेजण बसून होते. कशाचाही भरवसा राहिलेला नव्हता. कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माणसाच्या जीवनाचाच जिथे भरवसा नव्हता तिथे परीक्षांनी दुसरं काहीच महत्वाचं राहिलं नव्हतं. मोठमोठी शहरं ओस पडली होती. लोक जीव वाचवण्यासाठी खेड्यात येऊन राहिली होती. शुभम पण घरी शिंदेवाडीत येऊन राहिला. आता त्याचा अभ्यास घरूनच सुरू झाला. परीक्षा कधी होईल याचाही भरोसा नव्हता. तरी शुभमचा अभ्यास चालूच होता. शुभम समृद्ध घरातील आहे. चौसोपी चिरेबंदी वाडा, नोकर चाकर, सारी सुख होती. तरीही त्यानं स्वतःचं स्वप्न जराही नजरेआड होऊ दिलं नाही. शुभमनं 5 यूपीएससी परीक्षा दिली. 5 वेळी तो चांगले मार्क्स मिळवून लेखी परीक्षा पास झाला. पण 4 मुलाखतीतून परत आला. 5 मुलाखतीला जाण्यापूर्वी त्यांनी जाहीर केलं, मी हा शेवटचा प्रयत्न करणार नाही तर शेती करणार. काही जण त्याला एमपीएससी करण्याचाही सल्ला देत पण तो आपल्या निश्चयावर ठाम होता. त्याच्या चौसोपी वाड्यात 10x12 प्रशस्त देवघर होतं. पण शुभम पूर्ण नास्तिक होता. तो चुकूनही कधी देवघरात जात नसे. त्याचा स्वतःवर फार विश्वास होता. 4th अपयश आलं तेव्हा तो माझ्या गळ्यात पडून फार रडला. मी त्याला समजावलं, शुभम तुझी थोडी श्रद्धा कमी पडते, यावेळी आपण थोडासा देवाचाही आधार घेऊया बरं. जास्त कर्मकांड करत बस असंही मी तुला म्हणत नाहीये पण तुझ्या दिवसातील फक्त 5

गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्र म्हणून देवघरातील देवांना नमस्कार कर, बस एवढंच कर. मारुतीनं प्रभू रामचंद्राचं काम केलं आहे, तुझं असं काय अवघड आहे? शुभम नम्र झाला. ममुता तेने कोंडिले अनंत हेची श्रुत्वाचे अंग हरी आणिला अनंत. ही तुकोबांची नीती वापरून तू देवाला शरण जा. त्याला ते पटलं. तो आता देवाला नमस्कार करूनच अभ्यासाला बसू लागला. शुभम पाचव्या वेळी ही लेखी परीक्षा पास झाला, पण यावेळी त्यानं मुलाखतीतील त्रुटींवर विशेष फोकस केला. मुलाखत पण छान झाली आणि तो दिवस उजाडला 24 सप्टेंबर 2021. शुभमचे बाबा माझ्याकडे चाले होते आणि पुण्याहून परेशचा फोन आला शुभम यशस्वी झाला म्हणून. शुभम पुण्यातूनच होता. आम्हा साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बघता बघता बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी शुभम गावात येणार म्हणून समजलं. सारे गाव स्वागताला सज्ज झालं. सडा, रांगोळी, ढोल, ताशा, सारे गावकरी आनंदाने गावाच्या शिवेवर आले. शुभम गाडीतून उतरला. पहिल्यांदा त्यानं गावच्या मातीला नतमस्तक होऊन नमस्कार केला. माती कपाळाला लावली आणि मग बापाच्या गळ्यात मिठी मारली. तिथे जमलेल्या समूहातील कोणालाही अश्रू आवरता आले नाहीत. हे चित्र अनेक कॅमेऱ्यात कैद झालं. रस्त्यावर सुहासिनी शुभमला औक्षणाकरिता उभ्या होत्या. खाल्ल्या खस्तांचे चीज झालं होतं. चिरेबंदी वाडा ही रांगोळी फुला तोरणांनी सजून शुभमची वाट पाहत होता. वाजत गाजत शुभमची मिरवणूक वाड्यात आली. शेकडो कीर्तन, हजारो ज्ञानेश्वरी गाथा पारायण झालेल्या या वाड्याचं आज खऱ्या अर्थानं पांग फिटलं. आता झाली शुभमच्या सत्कारांना सुरुवात. सोलापुरात कलेक्टर साहेबांनी सत्काराला बोलवल्यानंतर आम्हाला IPS ही पोस्ट इतकी मोठी असते ते समजलं. प्रत्येक गावात शुभमचा सत्कार झाला. पुणे, सांगली, सातारा, चेन्नई, बेंगलोर सगळीकडे सत्कार झाले. नंतर तर त्याला सत्काराचा कंटाळा आला. पुढे ट्रेनिंगसाठी तो मसुरी उत्तर प्रदेश इथं गेला. तिथेही शुभमनं चेअरमन शिप मिळवून मराठी झेंडा फडकविला. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी हैदराबाद येथील ट्रेनिंग नंतर शुभम आता पश्चिम बंगाल राज्यातील पूर्व वर्धमान इथं सह पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावत आहे. मंडळी, आम्ही अधिकारी झालो हे पुस्तक लिहिलेलं आहे देवेंद्र भुजबळ, पण यातील हा जो लेख आहे तो शुभमच्या आत्या आशा दळवी यांनी लिहिलेला आहे. अतिशय सुंदर लेख त्यांनी लिहिला आणि अतिशय छान यशकथा ही शुभमची आहे. शुभम यांनी म्हणजे 4 वेळा खस्ता खाल्ला, 4 वेळा मागे परतले, पण 5व्या वेळा यश मात्र नक्की हाती आलं. आपण एकदा दोनदा प्रयत्न करतो आणि तिसऱ्यांदा थकतो, पण शुभम यांनी असं केलं नाही आणि त्यामुळे त्यांना हे यश मिळालंय. खरंच त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या चिकाटीला सल्यूट आहे आणि त्यांच्या कामाचं सगळ्यांनाच कौतुक देखील आहे. तर मित्रांनो, यांच्या यशकथेतून आपल्याला देखील हे समजलंय की आपणही अशाच प्रकारे पुढे गेलं पाहिजे आणि अशाच प्रकारे आपणही कष्ट केले पाहिजेत. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफ एम, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना काल लक्षात आलंच असेल की आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम जे ॲप आहे ते काही चालत नाहीये किंवा बंद आहे. हो, कारण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची जी नीट फेरपरीक्षा पार पडणार आहे, ती पडेपर्यंत हे टेलिग्राम ॲप जे आहे ते बंद राहणार आहे असा केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय. मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेची प्रश्न पत्रिका फुटली होती आणि या पार्श्वभूमीवर येत्या 21 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत ही फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या अफवांना आळा घालणं, विद्यार्थ्यांची फसवणूक टाळणं तसंच बनावट प्रश्नपत्रिकांची विक्री रोखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालयानं टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर 22 जून पर्यंत निर्बंध घातले असून 30 जून पर्यंत या ॲपवरील मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवर मर्यादा असेल. तर मंडळी, अशा प्रकारे आता टेलिग्राम हे ऍप काही दिवसांसाठी बंद आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफ एम, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या रेकॉर्ड रूम वर ना ठेकेदारानं परस्पर बुलडोझर चालवलाय बरं का। म्हणजे कसं ना, आणि परिणामी 100 वर्षापूर्वींची जी कागदपत्र आहेत ती उघड्यावर पडली आहेत, आणि ही कागदपत्र सुरक्षित स्थळी न हलवल्यास ती नष्ट होण्याची भीती आहे। तर झालं असं की जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात जुन्या इमारती आहेत आणि त्यामध्ये विविध विभागांची जुनी कागदपत्र ठेवली आहेत। त्यातील काही इमारती जीर्ण झाल्या आहेत, काही इमारती निर्लेखित करण्याचं कामही सुरू आहे। आणि रेकॉर्ड ठेवलेली जी इमारत आहे ना, ती निर्लेखित करायची नसताना ठेकेदारानं ती परस्पर करण्याचा प्रयत्न केला। त्यात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे 100 वर्ष जुने रेकॉर्ड्स आहेत। आणि इमारत पाडत असताना JCB चालकाच्या हे लक्षात आलं, कागदपत्राचे गठ्ठे दिसले, त्यानंतर त्यानं काम थांबवलं आणि ते लवकर लक्षात आलं नसतं तर संपूर्ण कागदपत्र धुळीस मिळाले असते। तर मंडळी, काल हे गोष्ट झालेली आहे। आता पशुसंवर्धनची 100 वर्षांपूर्वीची कागदपत्र उघड्यावर आली आहेत, आता ती जपणं खूप महत्वाचं आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, इयत्ता 12वीसाठी दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास केवळ पालकांची बदली अथवा वैद्यकीय कारणं, म्हणजेच मेडिकल ग्राउंड, या दोनच कारणांवर आता शाळा बदलण्यास परवानगी देण्याचा नियम शिक्षण विभागानं जाहीर केला आहे बरं का. आणि या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे, कारण शाळा सोडण्याचे किंवा दुसऱ्या शाळेत आपण ॲडमिशन घेण्याचे अनेक कारणं असतात. काही कारणामुळं आपल्याला अचानक ती जागा सोडावी लागते, किंवा मग कधी कधी येण्या जाण्याची सोय नसते, तर कधी कधी काही गोष्टींमुळे मुलाला तिथलच्या शाळेचं जे शिकवणं असेल किंवा तिथलचं जे वातावरण असेल ते आवडत नसतं, किंवा फी, वसतिगृह, हे याचं जे शुल्क आहे ते देखील परवडत नाही, तेथील शैक्षणिक खर्च परवडत नाही. अचानक कुटुंबात काही आर्थिक प्रॉब्लेम आल्यावर या सगळ्या प्रॉब्लेम्सला त्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणून तो विद्यार्थी शाळा बदलण्याचा निर्णय घेतो, किंवा पेरेंट्स जे आहेत ते शाळा बदलण्याचा निर्णय घेतात. पण आता असा निर्णय जो शासनानं घेतला आहे की फक्त मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा मग फक्त पालकांची बदली असेल तरच 12वीत शाळा बदलता येईल, तर यामुळे मोठं संभ्रम निर्माण झालेला आहे आणि यामुळे अनेक पालकांचे वेगवेगळे मत येत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी आता सध्या आपण पाहिलं ना तर एआयचा प्रचंड बोलबाला आहे बरं का। म्हणजे सगळीकडे सर्रास एआय वापरलं जातं। एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते। आणि आता आपण पाहतोय की जसं जसं बदलतंय जगाचं, जसं नवीन गोष्टी येतात तसं तसं एआय जास्त प्रमाणात वापरलं जातं। आणि हेच ओळखून एआय स्पर्धेसाठी चिनी शिक्षणानं का टाकली आहे। हो, कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी ताळमेळ साधत चीननं उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी 12,000 जास्त अभ्यासक्रम बंद केलेत आणि तितक्याच प्रमाणात नवे अभ्यासक्रमही सुरू केले आहेत। विशेष म्हणजे चीननं उच्च शिक्षणातील बदल देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडले आहेत। आणि नव्या काळातील नोकऱ्या मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं रूपांतरित होत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी त्याच प्रकारचा अभ्यासक्रम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदलांशी अनुरूप होण्यामध्ये विद्यापीठ संघर्ष करत आहेत आणि पदवीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र या तरुणांना त्यांच्या पदवीचा उपयोग नोकरी शोधण्यामध्ये फारच कमी होताना दिसतोय आणि त्याविषयी अनेक पदवीधारक तक्रारी करत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे। तर म्हणजे अशा प्रकारे आता चीननं लक्षात घेतलंय की एआय खूप महत्वाचं असणार आहे पुढील काळासाठी। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे खरं आहे की नाही? नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110271.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आर जे अनुसोबत।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि रेडिओ नगरच्या घड्याळामध्ये वाजली आहेत चार वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये, आणि काही तांत्रिक कारणामुळे स्नेहालय संचालित रेडिओ नगर 90.4 FM तुम्ही काही काळ ऐकू शकला नाहीत, त्याबद्दल क्षमस्व। आणि त्याचबरोबर रेडिओ नगरचं प्रसारण जे आहे ते आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत मी सांजरंग कार्यक्रमामध्ये करते। आणि आज आहे 17 जून 2024 आजची तारीख, आणि आज आहे वार बुधवार। आपल्या दिवसाला आपण सुरुवात केलेली आहेच, आणि प्रत्येक दिवस जसा खास असतो तसा हा आजचा दिवस सुद्धा खास आहे, कारण आज आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस। आज 17 जून आहे आणि आज आपण पाहतो आहोत की पर्यावरणाचा, आपल्या या परिसंस्थाचा आपण खूप चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे ना कुठेतरी वाढतं वाळवंटीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे जंगलतोड होती आहे, सिमेंटची जंगलं जी आहेत ती होत आहेत, मातीची धूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे, पाण्याची भीषण समस्या आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा, भारतामध्ये, आपल्या देशामध्ये आपण पाहतो आहोत ती कमतरता पाण्याची आपल्याला जाणवते आहे। सध्याचं चित्र आपण पाहतो आहोत की मान्सूनचं अजूनही आगमन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही आहे। मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जो आहे तो पडल्यामुळे मान्सूनसुद्धा वेळेमध्ये सुरू झालेला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी पर्यावरणाचा समतोल बिघड चाललेला आहे। आणि याला अनेक कारण आहेत, जसं की जमिनीचं संवर्धन करणं फार महत्वाचं आहे, वृक्षारोपण करणं महत्वाचं आहे, वृक्ष संवर्धन करणं फार महत्वाचं आहे, जलसंधारण, या सगळ्यामुळे आपण हे जे वाळवंटीकरण होत आहे किंवा दुष्काळाचं प्रमाण जे वाढत आहे ते आपण थांबू शकतो। यासाठी वृक्ष लागवड करा। बऱ्याच वेळा आपण सुद्धा पाणी खूप वापरतो आणि विनाकारण आपण पाण्याचा अपव्यय आपल्याकडून होत असतो, त्यामुळे पाणी जपून वापरा। मातीचं संरक्षण करणं तितकंच महत्वाचं आहे माती संवर्धनासाठी, आणि पर्यावरणपूरक जीवनशैली, लाईफस्टाईल स्वीकारा, त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये ज्या काही समस्या अजून वाढू शकतात त्या वाढणार नाहीत आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आपण एक चांगलं वातावरण, एक चांगलं पर्यावरण संवर्धन करू शकू। श्रोते हो, आजच्या आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात सांजरंग या कार्यक्रमामध्ये। थोड्याच वेळात पुन्हा येते भेटायला, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं दुपारी 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण पुन्हा ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
2: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है. जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
1: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरु होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. February 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा 3रा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 24 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र दुपारचं प्रादेशिक तुम्ही ऐकलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि महत्वाच्या काही अपडेट्स आपण सांजरंग या कार्यक्रमात जाणून घेऊयात. नीट परीक्षेबाबत महत्वाच्या काही अपडेट जाणून घेऊयात. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा पुन्हा एकदा होते आणि गेल्या वेळेला जो प्रकार झाला तो पुन्हा होऊ नये याची खबरदारी आता सरकार घेत आहे, प्रशासन घेत आहे. मे महिन्यामध्ये झालेली नीट परीक्षा ज्याची प्रश्नपत्रिका फुटली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता 21 जूनला नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत NTA मार्फत पुन्हा एकदा फेरपरीक्षा घेतली जाते. आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या अफवांना आळा घालणं किंवा विद्यार्थ्यांची फसवणूक टाळणं, बनावट प्रश्नपत्रिकांची विक्री रोखणं या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय. तो निर्णय असा आहे की परीक्षा पार पडेपर्यंत टेलिग्राम जे आहे ते बंद असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयानं टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर 22 जूनपर्यंत निर्बंध घातलेत आणि यासाठी 30 जूनपर्यंत या ॲपवरचे मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवर मर्यादा असणार आहेत. टेलिग्रामचा वापर अनेक जण करतात. काही अशा वेगवेगळ्या टोळ्या, काही ग्रुप्स टेलिग्रामचा गैरवापर करताना दिसतात आणि प्रश्नपत्रिका फुटल्याचे खोटे दावे, बनावट प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर अजूनही काही गोष्टी टेलिग्रामवर शेअर होऊ शकतात. आणि टेलिग्राम ॲपवर एडिट सुविधेचा गैरवापर कुठेतरी होतो आहे असं NTAचं म्हणणं आहे. त्यामुळे परीक्षा होईपर्यंत, परीक्षा नीट पार पडेपर्यंत टेलिग्राम जे आहे ते बंद असणार आहे. टेलिग्राम ॲपवर जे घालण्यात आलेले निर्बंध आहेत त्याचा सामान्य वापरकर्त्या परिणाम जरी होत असला तरी सुद्धा केवळ परीक्षेच्या संवेदनशील काळापुरतेच हे निर्बंध लागू असतील असं सोशल मीडियावर सांगण्यात आलेलं आहे. आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं सुद्धा NTAनं आवाहन केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. नांदणीमधली म्हणजेच तालुका शिरोळमधली बहुचर्चित महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी तिच्या चर्चा होत्या वनतारामध्ये तिला ठेवण्यात आलं होतं आणि आता तिच्या परतीसाठी काही हालचाली गतिमान झालेल्या दिसतात. गुजरात मधील वनताराचं पथक नांदणीमध्ये दाखल झालंय. नांदणी मठाच्या सहकार्यातून माधुरीच्या निवास आणि इतर सुविधांच्या उभारणीची कामं सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. सोयी सुविधांचं काम झाल्यानंतर याबाबतचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर होणार आहे. माधुरीच्या परतीचा मुहूर्त आता निश्चित होणार आहे. नांदणी मठाच्या 6 एकर जागेमध्ये प्रशस्त असा एक माधुरी वाडा नावाचा वाडा साकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि यानुसार पुनर्वसन केंद्र उभारणीबाबत बांधकाम परवानगी देण्यात आलेली होती, मात्र मंजुरीअंती या जागेत प्रस्तावित रस्ता असल्याची तांत्रिक बागही समोर आली, त्यामुळे याचा निर्णय आता मंत्रालयापर्यंत पोहोचलाय. मंत्रालयातील प्रक्रियेनंतर माधुरीवाड्याचं काम काही महिन्यात पूर्ण होईल आणि वनताराचं पथक रविवारी नांदणीमध्ये पोहोचलं होतं. लवकरच माधुरीची घरं वापसी जी आहे ती दृष्टीपथात आहे असं म्हणायला हरकत नाही. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. सर्दी आणि खोकल्याच्या उपचारासाठी आपण बऱ्याच वेळा मेडिकलमध्ये जातो, मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि काही कफ सिरप किंवा काही औषधं आपण विकत घेतो. पण आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय, प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप मिळणार नाही आहे. सर्दी आणि खोकल्यावरच्या उपचारात कामी येणाऱ्या कफ सिरपच्या खरेदी नियमात केंद्र सरकारने काही बदल केलेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्व प्रकारच्या कफ सिरपच्या विक्रीसाठी सरकारनं मनाई केली आहे. आरोग्य मंत्रालयानं याबाबत ड्रग्ज रूलमध्ये काही बदल केलेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मध्यंतरी कफ सिरपच्या सेवनानंतर असंख्य बालकांचा मृत्यू झाला होता आणि ही घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की लहान मुलांना सुद्धा कफ सिरप डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यात येणार नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करण्यासाठीची सवलत आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यासाठी नियमावलीमध्ये परिशिष्ट क मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आपण सगळेजण मान्सूनची वाट पाहतोय. मान्सूनच्या प्रगतीवर कुठेतरी एल निनोचा प्रभाव आता बघायला मिळतो आहे, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अरबी समुद्रावर ढग नाहीयेत, उपसागरावरील बाष्प प्रशांत महासागराकडे वळालेला आहे. मान्सूनची प्रगती त्यामुळे सुरू असताना अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर एक वैशिष्ट्यपूर्ण खरं तर काही स्थिती उद्भवली असल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची मोठी तूट बघायला मिळते आहे. अरबी समुद्रावर वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनी मोसमी वाऱ्यांना रोखून धरलं आहे, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील बाष्प थेट प्रशांत महासागराकडे खेचले जातात. प्रशांत महासागरामध्ये तयार झालेला एल निनोचा प्रभाव हा जूनपासूनच मान्सूनवर पडतो आहे. देशामध्ये 1 ते 16 जून दरम्यान सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त 35% पाऊस झाला आहे आणि महाराष्ट्रासह देशातील 9 राज्यांमध्ये पावसाची तूट 60% जास्त आहे. वातावरणामध्ये 3 किलोमीटरच्या तर वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या हवामानामुळे अरबी समुद्र आणि रगतच्या राज्यांमध्ये ढगांच्या निर्मितीत काही अडथळे निर्माण होत आहेत. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर बाष्प असूनही ते बाष्प भारतीय भूभागावर न येता ईशान्येकडे प्रवास करून प्रशांत महासागराकडे खेचलं जात असल्याचं सध्या उपग्रहीय चित्र आपल्याला स्पष्ट होत आहे. प्रशांत महासागरामध्ये विकसित झालेल्या एल निनो वाऱ्याच्या जागतिक प्रवाहामध्ये जे काही महत्वाचे बदल होतात आणि कुठेतरी त्याचा परिणाम मान्सूनच्या गतीवर सुद्धा बघायला मिळतो आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी गायक वैदेही समीर आठले. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. सध्या आपल्या नगर शहरामध्ये ना मोकाट जनावरांचा अक्षरशः धुडगूस बघायला मिळतो आहे. अनेक वेळा ही मोकाट जनावर रस्त्यावर ठिय्या बसलेली असतात आणि त्यामुळे कुठेतरी ट्रॅफिकचं निमंत्रण जे आहे ते आपल्याला मिळतं. भरपूर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो या जनावरांमुळे आणि अनेकदा या जनावरांच्या झुंजीमुळे वाहन चालकांची सुद्धा पळापळ होताना दिसते. शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये अनेक ठिकाणी हा प्रकार बघायला मिळतो आहे. विशेषतः यामुळे अपघात घडण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर लहान मुलं रस्त्यानं जातात, विशेषतः ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरून जात असतात आणि या जनावरांचा मोठा त्रास त्यांनाही सहन करावा लागतोय. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि शाळा भरण्याची वेळ आणि शाळा सुटण्याच्या वेळेला जेव्हा जनावरं जर शहराच्या मध्यवर्ती भागामधल्या रस्त्यांवर असतील तर खूप गर्दी आणि वाहतूक कोंडीचा त्रास, मनस्ताप अनेक नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे मोकाट जनावरांची मनपानं बंदोबस्त करण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होताना दिसतेय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. समुद्रातील तापमान आणि वायुमंडळाच्या स्थितीतील बदलामुळे एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडलाय आणि त्यामुळे मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रामध्ये लांबलेला दिसतोय. याच पार्श्वभूमीवर एल निनोचा सगळ्यात जास्त फटका बसणारे जे काही राज्य आहेत त्या राज्यांवर सध्या सरकार लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेत. आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचना सुद्धा उच्चस्तरीय बैठकीमध्ये देण्यात आल्यात. पिकांच्या हिशोबानं राज्यांनी पर्यायी योजना तयार करावी. संवेदनशील जिल्ह्यासाठी वेगळी रणनीती असणं आवश्यक आहे. पिकांच्या पर्यायी व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या. वैज्ञानिक विश्लेषणावर भर द्या. कापूस आणि डाळवर्गीय पिकांच्या लागवडीवर भर देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे असं कृषीमंत्री यांनी स्पष्ट केलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. अमेरिकेमधल्या शिकागोमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं नुकतंच अनावरण भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्या हस्ते करण्यात आलंय. 1893 शिकागोमध्ये झालेल्या वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्समध्ये एक ऐतिहासिक भाषण स्वामी विवेकानंद यांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेमध्ये एक विशेष ओळख मिळाली. त्याचबरोबर या झालेल्या कार्यक्रमानंतर निर्वाचित लोकप्रतिनिधी, भारतीय वंशाच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठा भारतीय समुदाय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये इथे चर्चासत्रांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एक विक्रम सध्या जमा झालाय. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा कालखंड जर त्यांचा बघितला, म्हणजे अगदी 2014 सालापासून ते आता 2026 पर्यंत हा कालावधी जर लक्षात घेतला तर त्यांच्या परदेश दौऱ्यांची संख्या सुद्धा 100 एवढी भरती आहे. मोदींचा फ्रान्स आणि स्लोवाकियाचा दौरा हा 100वा दौरा ठरला असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून पीएमओ विभागाकडून देण्यात आली आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यांचं शतक झालंय. 26 मे 2014 रोजी सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी, त्यानंतर 2019 आणि 2024 सुद्धा पुन्हा त्यांना पंतप्रधानपदी संधी मिळाली. पंतप्रधान या नात्यानं मागील 12 वर्षांमध्ये मोदींनी आतापर्यंत 78 देशांचा दौरा केला आहे. त्याचबरोबर पहिल्या कार्यकाळामध्ये 49 परदेश दौरे त्यांनी केले, दुसऱ्या कार्यकाळामध्ये 27 परदेश दौरे केले, तर तिसरा कार्यकाळ ज्यामध्ये 24वा परदेश दौरा त्यांनी आत्ता नुकताच संपवला आहे. त्याचबरोबर याआधीचे संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली हे दौरे होते, तर प्रत्येक कार्यकाळातील पहिला परदेश दौरा हा भूतान, दुसरा मालदीव आणि श्रीलंका आणि तिसरा इटली असा होता. फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी G7 देशांच्या संमेलनामध्ये सध्या सहभागी झालेत आणि या संमेलनामध्ये ते विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय संबंध बळकट करण्याचा प्रयत्न यानिमित्तानं होऊ शकतो असं सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम, रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया दौऱ्यादरम्यान स्लोवाकियानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला आपला पाठिंबा जाहीर केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट पिको यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर ही गोष्ट प्रसिद्ध करण्यात आली आणि निवेदनात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. समकालीन राजकीय वास्तव लक्षात घेता संस्था अधिक बळकट आणि सर्वसमावेशक असणं आवश्यक असल्याचं दोन्ही नेत्यांनी यावेळी म्हटलं. स्लोवाकियानं भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून आभार मानले. तर या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक, आर्थिक, तांत्रिक आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: Hello, I am Ishita Bora and you are listening to Radio Nagar 90.4 FM, your voice.

0: शिर्डी ते पुणे सुरू होणाऱ्या नवीन रेल्वेचं वेळापत्रक रेल्वे प्रशासनानं आणि रेल्वे सेवेनं जाहीर केलंय. ट्रेन नंबर 11423 ही रेल्वे पुण्यावरून शिर्डीकडे दररोज धावणार आहे. पुण्यावरून सकाळी 6:55 ही निघेल. दौंड कॉर्ड लाईनमध्ये 7:53 ही पोहोचेल. श्रीगोंदा रोडला 8:20 पोहोचेल, तर अहिल्यानगरमध्ये 9:12 ती पोहोचेल. राहुरीमध्ये 10:00, बेलापूर श्रीरामपूर 10:22, शिर्डीमध्ये दुपारी 12:00 ही शिर्डी ते पुणे सुरू होणारी ट्रेन पोहोचणार आहे. शिर्डीवरून पुण्याकडे येणारी ट्रेन आहे 11424 क्रमांकाची. शिर्डीमधून संध्याकाळी 6:10 निघेल. बेलापूरमध्ये 6:50 थांबेल. राहुरीमध्ये 7:25, अहिल्यानगरमध्ये रात्री 8:30, श्रीगोंद्यामध्ये रात्री 9:30, दौंड कॉर्ड लाईनला रात्री 9:53 आणि पुण्यामध्ये रात्री 11:55 पोहोचणार आहे. शिर्डी ते पुणे ही सुरू होणारी नवीन रेल्वे सेवा नक्कीच ग्राहकांसाठी, त्याचबरोबर प्रवाशांसाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते. पुणे नगर प्रवास करणाऱ्या नगरकरांसाठी, पुणेकरांसाठी सुद्धा ती तितकीच महत्वाची आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई आणि MMR क्षेत्रामध्ये देवाभाऊ टॅक्सी सेवा लवकरच सुरू होती आणि या टॅक्सी सेवांतर्गत 3,000 तरुणांना परवाना मिळतो आहे. या मुंबई आणि MMR क्षेत्रामध्ये ओला उबेरच्या धर्तीवर परवडणाऱ्या दरामध्ये सामान्य ग्राहकांसाठीही ही टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. या टॅक्सी सेवेचं देवाभाऊ टॅक्सी सेवाचं नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या योजनेला मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात 2 ते 5,000 वाहनं रस्त्यावर उतरतील. आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी सांगितलं की मुंबई बँकेकडून 3,000 तरुणांना टॅक्सीसाठी परमिटं दिली जाणार आहेत. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा याबाबतचं धोरण निश्चित केलेलं असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. फिफा वर्ल्ड कप बद्दल महत्वाचे अपडेट जाणून घेऊयात. अर्जेंटिनाचे कॅप्टन लिओनेल मेस्सी यांनं अल्जीरिया विरुद्ध फिफा वर्ल्ड कप 2026 पहिल्याच मॅचमध्ये एक हॅट्रिक नोंदवली आणि एक रेकॉर्ड ब्रेक केला. 17व्या, 60व्या आणि 76व्या मिनिटाला त्यानं गोल केलेला आहे आणि मेस्सीनं आतापर्यंत फिफा वर्ल्ड कप करिअरमध्ये 16 गोल केलेले आहेत आणि यानंतर 2026 सुद्धा त्यानं हा रेकॉर्ड मोडलेला नाही आहे. फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त गोल करणारा मेस्सी आहे आणि याबाबतीत जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोज यानं सुद्धा याची बरोबरी केल्याचं सध्या सांगितलं जात आहे. फिफा वर्ल्ड कप संदर्भात महत्वाचे अपडेट्स मी जरूर देते थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. G7 शिखर परिषदेसाठी फ्रान्समध्ये मंगळवारी विविध देशांचे प्रमुख दाखल झालेत आणि आपल्या भारताकडून भारताचे नरेंद्र मोदी सुद्धा यामध्ये सहभागी झालेत. जागतिक नेत्यासोबतच्या पारंपरिक सामूहिक छायाचित्रणामध्येही त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला. या सामूहिक छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, जपानच्या पंतप्रधान सानाय तकायची, युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा उरुसुला वॉन डेर लेयन आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा हे उपस्थित होते. या सामूहिक छायाचित्रणापूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिखर परिषदेच्या ठिकाणी स्वागत केलं. जागतिक नेत्यांसोबत काही महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आपल्या भारताकडून भारताचे नरेंद्र मोदी हे या G7 शिखर परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत स्नेहालयाच्या उडान प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक प्रवीण कदम सर, आणि आज आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत। खरं तर बालकांचं संरक्षण, त्यांची काळजी आणि बालकांचे हक्क या विषयावर स्नेहालय गेल्या अनेक वर्षांपासून काम करते। 1990 साली मुक्ती वाहिनीची स्थापना स्नेहालयाच्या अंतर्गत करण्यात आली होती, आणि तेव्हापासूनच आजच्या बदलत्या मुक्ती वाहिनीच्या किंवा नव्यानं मुक्ती वाहिनीच्या स्वरूपाबद्दल आज आपण संपूर्ण प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, आणि या अंतर्गत बालकांचे हक्क, संरक्षण, कायदा आणि काळजी कशा पद्धतीनं घेतली जाते यासोबत अजूनही काही महत्त्वाच्या जिल्ह्यातील घडामोडी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत।

0: तर सर, सगळ्यात आधी तुमचं या शोमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. आज बऱ्यापैकी खूप दिवसानंतर मी रेडिओनगरला आलो आहे. मागील खूप काळावधीपासून मी रेडिओनगरच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या माहिती मी प्रसारित करत असतो आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचा प्लॅटफॉर्म भेटला आहे. तर खरं मी रेडिओनगरचं मी प्रथम धन्यवाद व्यक्त करतो.
0: नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर. आणि जसं मी आत्ता म्हणाले की स्नेहालयाची जेव्हा सुरुवात झाली, स्थापना झाली, किंवा स्नेहालय नगर शहरामध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा मुक्तीवाहिनीची सुरुवात 1990 साली झाली होती. आणि तेव्हाचं कामाचं स्वरूप किंवा तेव्हाची मुक्तीवाहिनी याबद्दल काय सांगाल?
1: त्यामध्ये पाहिलं की स्नेहालय संस्था ही बालकं आणि महिला या केंद्रित करून त्यांचं संरक्षण असेल, त्यांचं पुनर्वसन असेल, त्यांच्या संदर्भातले पुनर्वसनाच्या किंवा उपयोजनाच्या जनजागृती असेल, त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, यासाठी खास करून काम करते. आणि जर पाहिलं तर स्नेहालय संस्थेला आज 38 वर्ष झालेलं आहे आणि 38 वर्षापासूनचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव स्नेहालय संस्थेला आहे. आणि पूर्वी जे सुरुवातीला अनेक प्रकारचे वेगळे प्रश्न बालकांच्या आणि महिलांच्या संदर्भात घेऊन स्नेहालयाने काम चालू केलं होतं, जे देहव्यापारातील पीडित महिला आहेत किंवा अनेक प्रकारच्या कौटुंबिकग्रस्त महिला असेल, त्यांची बालकं असेल, त्यांच्या संदर्भात खास करून स्नेहालय संस्था काम करत असताना ज्यावेळेस गिरीश कुलकर्णी सर त्या रस्त्यांवरून जायचे आणि काही त्यावेळेस चालू व्हायचं, तर त्या अशा वेळेस त्यांना असं वाटलं की या महिलांसाठी आणि बालकांसाठी कशा पद्धतीने प्रश्न आहेत, त्याचबरोबर इतर समाजामध्ये पण तसे प्रश्न असू शकतात आणि त्या प्रश्नांना आपण कसं अप्रोच करू शकतो, त्या प्रश्नांना आपल्यापर्यंत ते कसे येईल, या उद्देशाने खास करून 1990 मुक्तीवाहिनी हा हेल्पलाईन सुरू केली स्वतः गिरीश सरांनी. स्वतःच्या मोबाईलवर त्यांनी चालू केलं आणि आपल्या गांधी मैदानामध्येच मेन ऑफिस होतं त्याचं आणि तिथूनच आव्हान केलं जातं, त्या ठिकाणी आव्हान केलं जायचं की त्या अनुषंगाने आपण कोणत्याही प्रकारचा बालकांचा प्रश्न असेल, महिलांचं काही प्रश्न असेल, काही छेडछाड होत असेल किंवा काही अडचणी येत असेल किंवा काही प्रश्नांनी पीडित असेल, तर त्यासाठी ताबडतोब तुम्ही ह्या नंबरला हे करा. तर त्यांनी लँडलाईन नंबर प्रसारित केला होता आणि त्या अनुषंगाने मग त्याचं जनजागृती असेल अशी एक छोटीशी टीम त्यांनी तयार केली सुरुवातीला म्हणून ह्यासाठी काम करायचं. आणि त्यामुळेच अनेक प्रकारच्या प्रकल्पांचाही जन्म त्याच माध्यमातून झालेला आहे. तब्बल 10 वर्ष त्यांनी ती हेल्पलाईन चालवली जी 1990 पासून तर 1990 मध्ये पर्यंत असे वेगवेगळे प्रकारचे अनुभव त्यावेळेस आलेले होते. आणि त्या कालावधीमध्ये मग अनेक प्रकारच्या गोष्टींचा विचार आला आणि सुरुवातीचा काळ होता स्नेहालयाचा, म्हणून त्यावेळेस अनेक प्रकारचे अनुभव सोबत घेऊन काम सुरू होत.
0: नक्कीच. त्यानंतर चाइल्डलाईन हा सुद्धा एक स्नेहालयाचा प्रकल्प होता आणि या प्रकल्पाअंतर्गत त्या काळामध्ये म्हणजे 1990-2000 त्या काळामध्ये बालकांच्या संरक्षणासाठी, हक्कासाठी अनेक लोकांनी एकत्र येऊन काम केलं, ज्यामध्ये गिरीश कुलकर्णी सर असतील, अनिल गावडे सर असतील, हनीफ शेख सर असतील आणि तेव्हाची टीम असेल. तर त्यानंतर हे चाइल्डलाईनचं काम, उडाणचं नंतर सुरू झालेलं नाव किंवा बदललेलं नाव, या सगळ्यामध्ये, या प्रवासामध्ये तुमची या सगळ्या प्रवासात कधी सुरुवात झाली?
1: ॲक्च्युली चाइल्डलाईन ही चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशन आहे, त्यांनी सुरुवात केलेला भारतातला एक अग्रणी आणि बालकांच्या हेल्पलाईनसाठी केलेला उपक्रम होता. टाटा इन्स्टिट्यूटमधून खरं त्याची संशोधन झालं आणि त्या अनुषंगाने 1996 खास करून चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशनने चाइल्ड हेल्पलाईन चालू केली. खरं मुंबईमध्ये अशा प्रकारचे प्रश्न खूप जाणून आले, त्यांनी रेल्वे स्टेशन या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी संशोधन म्हणजे रिसर्च केला की कोणकोणत्या प्रकारचे बालकांच्या समस्या आहेत, मग बेगरिंग असेल, ट्रॅफिकिंग त्या काळात खूप जास्त होते आणि अशा बालकांच्या संदर्भात काहीतरी हेल्पलाईन असावी त्या दृष्टिकोनातून तो मॉडेल तयार केलं आणि 1996 त्याच्यामध्ये रिसर्च चांगल्या प्रकारे कम्प्लीट झाला आणि त्या अनुषंगाने आपल्याला अनुभव होताच पूर्वीचा 10 वर्ष आपण बालकांच्या संरक्षणासंदर्भात काम करायचो आणि ह्या बलाढ्य अनुभवाला सोबत घेऊन अनेक प्रकारचे आपले गिरीश सर हे अनेक कॉन्टॅक्ट्समध्ये होते आणि त्यांना आपलं स्नेहालयाचं काम बऱ्यापैकी राज्यभरच नव्हे तर पूर्ण भारतभर पसरलेलं होतं की अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर पूर्वी होतं नाव, त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची संस्था काम करते जी बालकांना संरक्षणासाठी काम करते खास करून. मग आपण त्याच्यामध्ये खास करून नोंदणी केली त्या कामासाठी आणि आपल्याला 14 एप्रिल 2003 आपली चाइल्डलाईन सुरुवात झाली, ती आपल्याला भेटली आणि त्यामुळं मग आपल्या कामाची एक चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. त्यामुळं आपल्याला एक सेंट्रलाइज नंबर, हेल्पलाईन नंबर भेटला जो 4 अंकी होता आणि तो 4 अंकी नंबर सुद्धा मुलांना सोपं आणि लक्षात राहावं या दृष्टिकोनातून त्याची पूर्णपणे रचना केलेली आहे. 10-9-8 आपण हा सिरियल नंबर आहे. आपण जर उलटा केला तर 8-9-10 असा सिरियल अंक नंबर असतो तो. त्याप्रमाणे त्याची हे केलेलं मग त्याप्रमाणे मुलांमध्ये जागृती झाली आणि तब्बल 20 वर्ष आपण चाईल्डलाईन चालवली. अनेक प्रकारचे वेगळे अनुभव आपण त्या चाईल्डलाईनच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याला भेटलेले आहेत. अनेक प्रकारचे बालकांचं संरक्षण आपण त्या माध्यमातून केलेलं आहे. अनेक ट्रॅफिकिंगच्या मुली त्याच्यातून सोडवलेल्या आहेत. त्यावेळेस हनीफ शेख सर, अनिल गावडे सर अशी एक जुनी टीम होती. त्या काळात त्यांनी बऱ्यापैकी एक फुट रॅकेट बाहेर काढलेलं आहे, सेक्स रॅकेट, ज्यातून अल्पहीन मुली. आणि आज जर पाहिलं की चाईल्डलाईनमुळं आज कोणत्याही प्रकारचं जे काही देह व्यापारातील हे आहेत रॅकेट, त्याच्यामध्ये कोणत्या अल्पहीन मुली आता दिसून येत नाही. आणि अनेक प्रकारचे रिलेटेड एरिया सुद्धा कम्प्लिटली पूर्णपणे अल्पहीन मुली बंद झालेल्या आहेत. हे एक चांगलं यशस्वी काम केलेलं आहे. बालकामगार असेल, त्याचबरोबर बालभिक्षुक असेल, जे रस्त्यांवर कुठेही नाही, ते ह्या 20 वर्षाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसमध्ये आलेले अनुभव आम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये.
0: नक्कीच. त्यानंतर उडान हे एक बदललेलं नाव, पण कामाचं स्वरूप मात्र तेच. उडानच्या माध्यमातून जेव्हापासून उडानची सुरुवात, स्नेहालयाचा प्रकल्प म्हणून सुरुवात झाली, त्यानंतर एखादी लक्षात राहिलेली केस किंवा ज्या काही केस सोडवण्याचा उडाननं प्रयत्न केला, त्याबाबत काय सांगाल?
1: हो, तर मी प्रथमतः जर उडान का चालू करायचा विचार आला हे पण मी सांगेल. आणि त्याचबरोबर उडान प्रकल्प कशा प्रकारे, कारण स्नेहालय संस्था ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांसोबत काम करते. साधारण आज जर पाहिलं तर 30 पेक्षा जास्त प्रकल्प आता कार्यान्वित आहेत आणि चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या समस्या घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी काम करतायत, त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काम करतात. तर स्नेहालयाचे वैशिष्ट्य आहेत की जशी समस्या उद्भवून तशा पद्धतीने त्याच्यावर स्पेशली काम व्हायला पाहिजे. कारण आम्ही चाईल्डलाईनला काम करत असताना अनेक प्रकल्पांचा जन्म झाला त्यावेळेस आम्ही पाहिलं आहेत. कारण आम्ही पाहिलं की ज्यावेळेस आमच्याकडे केसेस यायच्या अपंगांसाठी किंवा मदत मिळेल का, त्या अनुषंगाने अनामप्रेम सारखी संस्था जन्माला आली. त्यानंतर महिलांचाही केसेस वाढले म्हणून आपला स्नेहाधार आहे. त्याचबरोबर स्लम एरियातील काही केसेस आम्हाला जास्त वाढल्या दिल्या दिसल्या तर स्पेशल त्याच्यावर काम व्हायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आम्ही बालभवन पण आपलं चालू झालेलं आहे. त्याचबरोबर लहान मुलं जे कचरा कुंडीत फेकून दिलेले असतात, जे लहान बालकं आहेत, त्यांच्या पुनर्वसनासाठी पण स्पेशल काम व्हायला पाहिजे. कारण चाईल्डलाईन ही इंटरवेशन टीम होती. इंटरवेशन पण पुढे रिहॅबिलिटेशन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून चालू व्हायला पाहिजे. त्यामुळं मग स्नेहांकुर आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकल्पांचा जन्म होत गेला. आणि काय झालं की कोरोना काळ चालू होता तेव्हा तुम्हाला सर्वांना माहितच आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या समोर होत्या. अनेकांचे रोजगार होते, इथून तिकडून स्थलांतरचे प्रमाण वाढलेलं होतं, अनेक आपापल्या गावांना सुरक्षित जाण्याच्या दृष्टिकोनातून होतं, अनेक प्रकारचे प्रश्न होते. रोजचा जो काम होतं हाताचे ते सुटल्यामुळं अनेक आर्थिक भार त्यांच्यावर आले होते. अनेक प्रकारच्या मुली घरामध्ये होत्या, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लैंगिक शोषणाचे प्रकरणं सुद्धा बाहेर पडले त्याच्यामुळे, कारण घरातच मुली आणि त्याच्यामधून अनेक विश्वासातल्या व्यक्तीतूनच असे प्रकरणं घडत गेले. आणि यामुळे अनेक अविश्वासाचं प्रमाण वाढलं, पालकांवरचे प्रश्न वाढले आणि अनेक प्रकारचं कर्जबाजारीपणा सुद्धा होता. आणि ह्या सगळ्या कारणांचा विचार करता पाहिलं तर त्यामध्ये काय झालं की अनेक लोकांनी त्याचा संधी साधून घेतला की लहान वयातच मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण वाढत गेले. मग यामध्ये काय की कोरोनाचे काही नियम होते की 4-50 लोकांमध्येच लग्न लावणे. आता तर त्या काळात अशी घटना घडल्यात की शेजारच्याला सुद्धा कळायचं नव्हतं की घरामध्ये लग्न चालू आहे. तर अशा प्रकारच्या परिस्थिती सुरू झाल्या आणि आम्ही स्वतः जवळून आम्ही अनुभव घेतला त्या गोष्टींचा. मग स्नेहालय संस्थेने विचार केला की दूरदृष्टीने की याच्यावर स्पेशल काम होणं गरजेचं आहे, याच्यावर आपण स्पेशल कसं काम करू शकतो. मग गिरीश कुलकर्णी सरांच्या माध्यमातून उडान हे नाव पुढं आलं आणि आपण असं काही स्पेशल प्रकल्प चालू करू शकतो का, स्पेशल

0: च्या माध्यमातून रोखले आणि यामुळे काय झालं की अनेक प्रकारे आम्हाला काम करता आलं. त्यावेळेस सुद्धा चाइल्डलाईन आपल्याकडेच होती आणि त्यामुळे चाइल्डलाईन सोबत काम करताना आम्हाला वेगळं केसेस, मग आम्ही चाइल्डलाईनकडून आलेले केसेस आम्ही इकडे इंटरफेअर करायचो, इकडं ट्रान्सफर करून आम्ही त्याच्यावर स्पेशल काम करायचो, त्याच्यावर त्रुट्या जाणून घ्यायचो आणि त्यामुळे उडानच्या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे वेगळ्या प्रकारचं. काही केसेसमध्ये आम्हाला वेगळे अनुभव पण आम्हाला जाणवले की त्याचे आम्ही कारणं शोधली. त्या प्लॅटफॉर्म खाली आम्हाला रिसर्च करता आला की बालविवाह होतो काय, त्याचे कारण काय आहे, मग आम्ही त्याचे कारण पेशाल आम्ही शोधले त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आम्ही जाणवलं की कर्ज बाजारी जे कुटुंब आहे ते लवकर बालविवाह करून देतात आपल्या मुलींचे. ज्या कुटुंबात जास्त मुली आहेत त्या कुटुंबांमध्ये सुद्धा मुलींचे लग्नाचे प्रमाण जास्त आहे. ज्या कुटुंब असुरक्षित वातावरणात राहतात, स्लम एरिया असेल अशा ठिकाणी राहत आहे, त्या मुलींचे कुटुंबातील लग्न वाढलेले आहेत जे लहान वयात. त्याचबरोबर जे नापास होणाऱ्या मुली आहेत, जे शाळेत जातच नाही, शाळा बाह्य आहे पूर्णपणे, अशा मुलींचे लग्न होत आहे. ज्या मुलींवर लैंगिक शोषण सुरू आहे किंवा झालेलं आहे अशा प्रकारे त्या मुलीची सुरक्षिताचा प्रश्न पालकांमध्ये आहेत, तर अशा मुलींचंही लग्न झालेलं आहे त्या काळात. त्याचबरोबर जे कुटुंब आता एकल करोनामध्ये अनेक प्रकारचे कर्ता पुरुष गेलेले आहेत कुटुंबातले आणि ज्या कुटुंबामध्ये महिलांवर भार पडल्या तर अशा कुटुंबात सुद्धा लग्न होण्याची शक्यता, असे विविध कारणांचा आम्ही शोध घेतला आणि त्याच्यावर पेशली आम्ही उडानच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलं त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी गोष्टींवर अप्रोच करता आलं आणि त्यामुळे आम्ही काय केलं, करोना काळामध्ये 300 बालविवाह आम्ही रोखू शकलो आणि त्यांच्या अप्रोच करू शकलो आणि त्या केस स्टडीतूनच आम्हाला चांगला रिसर्च पुढे मांडता आला आणि आज त्या स्तरावर आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही काम केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणा असेल जे स्पेशली त्याच्यावर काम करते, पण त्याच्यावर आम्हाला जाणवलंच नाही का त्यावेळेस की ती खरंच आहे का प्रत्यक्षात, कारण त्याची त्यांचीच भूमिका त्यांना माहिती नव्हती, त्यांचे प्रश्न त्यांच्या पशी होते आणि एक ॲडिशनल विषय त्यांना दिलेला होता काम करण्यासाठी. असे काही अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्यामुळे त्याच्यावर स्पेशली लक्ष केंद्रित केलं करत नव्हते आतापर्यंत. 2013 ग्रामसेवकांना नेमलेलं आहे की बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून. 2016 शहरी भागासाठी CDPOंना नेमलेलं आहे जे नागरी भागात काम करतात, परंतु त्यांनाच त्यांचं कर्तव्य त्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, त्यांना प्रशिक्षण नव्हतं स्पेशल दिलेलं आणि या कारणामुळे त्या प्रकारे समन्वयाचा बऱ्यापैकी अभाव दिसून आला. अनेक प्रकारच्या ज्या बाल संरक्षणाच्या समित्या असतात त्या सुद्धा सक्रिय नव्हत्या. अनेक प्रकारच्या बालकांना संरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या एक ठराविक जे दर्शनीय यंत्रणा आहेत त्याच होत्या. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना आमच्या आपल्या कामामध्ये सहभागी करून घेतलं, त्यांना त्यांच्या रोल प्ले समजून सांगितलं, त्यांना त्यांचं कामाचं गांभीर्य पटवून दिलं आणि आपल्या कामाशी जोडल्यामुळे आज जर पाहिलं तर बऱ्यापैकी यंत्रणा ह्या सक्रियता आहे. आणि आम्ही स्वतः आता पहिले आम्ही काम करायचो, आता आम्हाला काम करायची गरज पडत नाही, आता ते स्वतः काम करताय, म्हणून एवढाही बदल ह्या उडानच्या माध्यमातून आम्ही करू शकलो. हे एक आमचा अनुभव आहे उडानच्या माध्यमातून.
1: आता काही कारणं तुम्ही सांगितली की या कारणांमुळे बालविवाह जे आहेत ते होतात किंवा याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ही कारणं कळल्यानंतर यावर काउन्सिलिंग थेरपी करण्यात आली का किंवा त्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करण्यात आला का?
0: हो बरोबर. आता आम्ही काय की आमचं वैशि म्हणजे आमचं उद्दिष्टच ते आहे, कारण बालविवाहाचं कारण शोधून आम्हाला त्याच्यावर कृत्या करणं आहे प्रथम आमचं ते काम आहे. आम्ही त्याच्यावर काम ते दुतपद्धतीनेच केलं, कारण आम्हाला अशा प्रकारचे कारणं भेटल्यानंतर आम्ही अशा कुटुंबाशी अप्रोच करायला सोपं झालं. आम्हाला टार्गेट करता आलं की ह्या कुटुंबात बालविवाह होण्याची शक्यता टाळता येत नाही, म्हणून आम्ही त्याला नाव दिलं की जोखीमग्रस्त कुटुंब आणि जोखीमग्रस्त मुली, म्हणजे त्या मुलींचा बालविवाह होण्याची शक्यता टाळताच येत नाही ह्या दृष्टीकोन ह्या कॅटेगरीत आम्ही टाकता आलं आणि स्पेशल त्यांची अप्रोच आम्ही केलं. आणि त्यामुळे काय झालं की त्या कुटुंबात आम्हाला अप्रोच बोलता आलं, त्यांचे कारणं आम्हाला समजून घेता आलं, त्यांचे आणखीन डिटेलिंग काय गोष्टी आहेत ते आम्हाला समजून समजलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला काम करायला सोपं गेलं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हणलं की आम्ही ज्यावेळेस कुटुंबासोबत अप्रोच करायचे त्यांचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे असे आर्थिक आणि हे, आणि त्यांना काय की पर्याय नव्हते. जेव्हा मुलगी कारण आज जर पाहिलं की मुलीची असुरक्षता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, इतर कारणापेक्षा सगळ्यात मोठा कारण हे आहे याच्यातलं, आणि त्यासाठी अनेक पालकांच्या मनात भीती आहे की माझी मुलगी जर समजा कोणासोबत पळून गेली का, तिची जर छेडछाड झाली, समाजात तिची इज्जत राहिलीच नाही, शाळेत जाताना जर तिला कोणी उचलून नेलं, तर असे अनेक प्रकारचे असुरक्षिताचा प्रश्न आहे पालकांमध्ये आणि ह्या प्रश्नांच्या अभावामुळे त्या मुलींचे बालविवाह होऊन देत आहे. मग आम्ही त्या कुटुंबाशी आम्ही थेरपी आम्ही काउन्सिलिंग थेरपी अशी लावली की त्यांचं जे परिणाम आहे जे आता सध्या बालविवाहामुळे परिणाम होतो हे त्यांना समजून सांगितलं की आम्ही काय की लग्न ही मुवमेंट काय आहे, लग्न म्हणजे काय हे त्यांना समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्यांचे जे काही गैरसमज होते की मुलीची असुरक्षता म्हणजे त्याला पर्याय म्हणजे बालविवाह, मग त्यांना आम्ही इतर पर्याय आम्ही उपलब्ध करून दिले त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये समजा लग्न नसं, समजा मुलीच्या सुरक्षता वाढतीये तुम्हाला, त्या वातावरणात राहत असंत आपण त्याला दुसरा पर्याय देऊ शकतो, त्यांना दुसरं ट्रान्सफर दुसरीकडं प्रोव्हाइड करू शकतो. जे कर्जबाजारी कुटुंब आहे त्यांना स्मॉल बिझनेस आपण चालू करून देऊ शकतो. जे असुरक्षित

0: प्रश्न वाढतोय, तर मग ते का वाढतोय मुलींसोबत, का कशामुळे होतोय? मुली जर समजा चुकत असेल किंवा कोणत्याच्या प्रेमाच्या आकर्षणात असेल तिथे का येतात ते, यासाठी आम्ही सांगत असतो. म्हणून त्याला समुपदेशन असेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत ते उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर त्यांना सांगितलं की लग्न ही एवढी मोठी म्हणजे एवढी छोटी सोपी गोष्ट नाही आहे, त्याला निभवणं सगळ्यात अवघड आहे. कारण लग्न तुम्ही एका दिवसात करून टाकतात, पण ती आयुष्यभर ती निभवेल का, हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडला. आणि ते जर त्याच्यातून जर उत्तर चांगलं भेटलं का ती निभवू शकत असेल तर अडचण नाही. परंतु ते अनेकांच्या पालकांच्या मनात आलं की नाही, खरंच निभवू शकणार नाही. त्यामुळे ह्या काउन्सिलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं पालक आता अप्रोच होत आहे आमच्यासोबत.
1: नक्कीच. त्याचबरोबर काही कारणांमधून असंही स्पष्ट दिसून आलं की अनेक मुली या त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये कमी होत्या किंवा नापास होत होत्या आणि कुठेतरी शिक्षण सोडलेलं होतं आणि कुठेतरी दुसऱ्या कुठल्या चुकीच्या गोष्टी तिच्यासोबत घडू नये म्हणून सुद्धा पालकांनी लग्न केली होती. तर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी सुद्धा आपल्या विभागाकडून प्रयत्न केले जातात का?
0: हो नक्कीच. अशा आम्ही खास करून हेच आहे, कारण आमचं ताकद ही शिक्षण आहे. जर ती मुलगी शिक्षणाचा प्रवाह राहिली तर 100% ती कोणत्याही चुकीच्या मार्गाला किंवा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला बळी पडणार नाही. मग ती बालविवाह असेल, लव अट्रॅक्शन असेल किंवा छेडछाडी असेल. आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आहे उडान प्रकल्पाचं की आम्ही 3 तत्वावर काम करतो. म्हणजे आम्ही जनजागृती करतो, प्रतिबंधक करतो आणि पुनर्वसन. आणि पुनर्वसनामध्ये 3 टप्पे आम्ही खास करून ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये मग त्यांचं आरोग्य, शिक्षण आणि शेवटी स्वावलंबन. त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय आणि त्याच्यासाठी शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा पट्टा आहे आमच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये काय आहे की अनेक मुलींना शिक्षणामध्ये रस नसतो, काही मुलींना शिक्षणामध्ये हुशार नसतं. मग त्याला पर्याय काय का, शिक्षण फक्त अकॅडमिक शिक्षण न घेता मग कौशल्यमय शिक्षण त्यांना घेता येईल, व्यावसायिक शिक्षण त्यांना देता येईल, या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा अप्रोच असतो. कारण अनेक प्रकारच्या मुली आम्हाला भेटतात जेव्हा बालविवाह थांबवलेला असतात. मग काही मुली शाळेत गेलेल्याच नसतात, जे काही वंचित समाज आहे त्या शिक्षणापासून, जे मग भिल्ल समाज असेल, जे काही ST आणि ट्रिबल एरियामधले असेल, तर अशा मुलांमध्ये काय असतं की अनेक प्रकारच्या मुलींना शाळेत जायला मार्ग नसतो किंवा शाळेत दूर असते त्या कारणामुळे पाठवत नाही आणि यामुळे ते वंचित राहतात शिक्षणापासून. मग त्यांना परत पुन्हा शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी त्यांना वर्गात बसून चालणार नाही. मग त्यांना व्यावसायिक शिक्षणाचा आम्ही मार्ग उपलब्ध करून देतो किंवा त्यांना सांगतो की तुम्ही या पद्धतीने देऊ शकतात. काही ठिकाणी शासनाच्या काही योजना असतात त्यांच्यासाठी ज्या त्यांच्यापर्यंत जातच नाही. आम्ही त्या शासनाच्या योजना त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न असतो की गावातच तिला कशा पद्धतीने ते व्यावसायिक शिक्षण मिळू शकतात. तर या पद्धतीने आम्ही खास करून अप्रोच करतो आणि त्या मुलीला शिक्षणाचा प्रवाह आणून त्यांना बाकीच्या गोष्टी मग आम्ही काउन्सिलिंग आणि इतर थेरपीच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा दृष्टिकोन करतो. कारण ती समाजामध्ये फक्त आर्थिक स्वावलंबीत्व न राहता तिला तिच्या सुरक्षता असेल, तिचा विचार असेल, त्याचबरोबर ती कोणत्याही प्रकारचे प्रश्न ती स्वतः सोडवू शकेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सक्षमीकरण करून तिला स्वावलंबी बनवण्याचा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे सोबत.
1: नक्कीच नक्कीच. नव्यानं मुक्तीवाहिनी पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्याचं स्वरूप बदलतं किंवा काम तर तेच होतं, महिला बालकांचं संरक्षण करणं हेच होतं, हाच हेतू होता, उद्दिष्ट होता. पण नव्यानं मुक्तीवाहिनीची सुरुवात कशी झाली?
0: तर मी तुम्हाला सांगायला मला आवडेल सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये सगळ्यात आम्ही जे काम केलेलं आहे खास करून की पूर्वी आम्ही चाइल्डलाईनमध्ये काम करत असताना वेगवेगळे अनुभव मी तुमच्यासमोर आत्ताच मांडले. परंतु असं झालं की 2022-23 चाइल्डलाईन ही शासनाकडे विलीन झाली आणि यावेळेस काय झालं की चाइल्डलाईन पैसनिहाले हे 20 वर्षापासून अहिल्यानगर जिल्ह्यात काम करत होतो आणि त्या अनुषंगाने काम करत असताना वेगवेगळे अनुभव आमच्यासमोर होते आणि खूप काही जागरूकता झालेली चाइल्डलाईनची. आणि त्याच अनुषंगाने कसं आहे की अनेक प्रकारच्या शासनाच्या काही मर्यादा असतात आणि त्या अनुषंगाने ते चाइल्डलाईन चालवत असतात. तर आणि काही ॲडिशनल कामं खूप असतात अनेक गोष्टी आणि याच्यामुळे ते प्रभावीरित्या आम्ही पाहिलं की 2 वर्षामध्ये उडान आम्ही चालवत असताना वेगवेगळे बालकांचे प्रश्न समोर आले. त्याचबरोबर चाइल्डलाईन ही पूर्वी खूप काही उपक्रम चालवायची, ते उपक्रम पूर्णपणे बंद झाले ज्यावेळेस चाइल्डलाईन विलीन झाली. कारण शासन हे फक्त हेल्पलाईन चालवते, वेगवेगळे जे उपक्रम आम्ही अप्रोच करायचो किंवा जनजागृती उपक्रम घ्यायचो, मुलांसोबत संवाद साधायचो, ते उपक्रम पूर्ण बंद झाले. मग आम्ही पाहिलं की आता हे उपक्रम कसे चालू करता येईल, तर आम्ही पुन्हा विचार केला की आपण परत पुन्हा आपली जी जुनी मुक्तीवाहिनी आहे ते पुन्हा नव्याच्या स्वरूपात आपण चालू करू. नवे विचार, नवीन तांत्रिक प्रश्न आहेत खूप, ते प्रश्नांना सोबत घेऊन आपल्याला काम करायला सोपं जाईल. म्हणून आम्ही 1 मे 2025 याची पूर्ण रचना करून आम्ही स्थापन केलं आणि त्या अनुषंगाने ते चालू केली. त्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे ज्यावेळेस आम्ही काम करायचो वेगवेगळे अनुभव आमच्यासमोर आलेत का, ते एक वेगळे अनुभव आमच्यासमोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला काम केलं चालू तर तेव्हा आम्हाला जाणवलं की या 2 वर्षामध्ये खूप गॅप्स दिसले आम्हाला. कारण याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि त्या उपक्रमामुळं नसल्यामुळं मुलांचा एक प्लॅटफॉर्मच बंद झाला. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या मुलांसोबत आम्ही बोललो, त्यावेळेस त्या काळामध्ये चाईल्डलाईन हेल्पलाईन नंबरसुद्धा लागला गेला नाही, तांत्रिक अडचणी त्यांच्यामध्ये आल्या त्यामुळं आणि त्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. मग त्याला पर्यायही काहीच नव्हता, कारण आपण जर पाहिलं की पूर्वी चाईल्डलाईनसोबत आमच्याकडे पर्याय हेल्पलाईन होत्या. जर समजा 10-18 जरी बिझी दाखवला तर आपल्या मोबाईल हेल्पलाईन होत्या, ज्या 4-5 होत्या, लँडलाईन हेल्पलाईन होत्या, जे वेगळे पर्याय होते त्याच्यामध्ये, तसे तिथं पर्याय नव्हते त्यांच्याकडे, म्हणून अनेक प्रकारचे प्रश्न. मग आपण काय केलं का 2-3 हेल्पलाईन आपण मोबाईल हेल्पलाईन मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून चालू केल्या.
1: नक्कीच. यासाठी शासन स्तरावर अनुदान किंवा काही मदत मिळते का?
0: ह्यासाठी तसं नाही, स्नेहालय पूर्णपणे त्यांच्या सहबलावर हे प्रकल्प चालवत आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर स्पेशली काम चालू आहे आणि काही ठराविक काम होतं की त्या अनुषंगाने आम्ही चालू केलं. तर त्यामुळे आम्ही अनेक प्रकारचं पाहतो की त्याच्यामध्ये शासन आता ऑलरेडी चाईल्डलाईन चालवत आहे, मग त्याला पर्याय म्हणून काही उपलब्ध करता येईल का, कारण अशी काही तरतूद आणखी तरी आली नाही.
1: 1 मे पासून मुक्तीवाहिनी सुरू झाली आणि या मुक्तीवाहिनीमध्ये वर्षभरामध्ये काय अनुभव आले किंवा कशा प्रकारच्या केसेस तुमच्याकडे येत गेल्या?
0: तर यामध्ये आम्ही पाहिलं की सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस चालू केलेले जे उपक्रम, कारण आता सुरुवातीला केसेस येणं हे होता, जसं आम्ही मुक्तीवाहिनी चालू केली तर त्यावेळेस सुरुवातीलाच आम्हाला 11-12 केसेस आल्या होत्या, ज्या खास करून बाल लैंगिक शोषण असेल, त्याचबरोबर बालभिक्षुक असेल, ते रोडवर भीक मागणारे बालक त्या लोकांना दिसायचे आणि ज्यांना माहिती झाली त्या अनुषंगाने पटापट केसेस आम्हाला येत गेल्या. त्याबरोबर आम्ही उपक्रम चालू केले, जे वेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. पूर्वी चाईल्डलाईन ही वेगळे उपक्रम चालवायची, मग त्यामध्ये आम्ही डिराऊंड घ्यायचो, जे विविध यंत्रणांना भेटी असेल, यंत्रणांसोबत रेपो बिल्डअप असेल, त्याचा उद्देश खास करून तो असायचा. त्याच्याबरोबर जे स्वयंसेवक असायचे, स्वयंसेवकांना भेटी असतात त्या डिराऊंडमध्ये, तर अशा भूमिकेने. त्याचबरोबर आम्ही आउटरीच, डे आउटरीच सुद्धा करायचो, डे अवेअरनेस. मग आम्ही आठवडे बाजार असेल शहरी भागातल्या वेगळे प्रकारचे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन जागृती करायचो. नंतर ओपन हाऊस होता, जे शाळेमध्ये स्पेशल प्रोग्राम चालायचा आमचा, जे मुलांसोबत आम्ही ओपनली बोलू शकतात, खेळायच्या वातावरणामध्ये आम्ही बोलू शकतात, ह्या पद्धतीने आम्ही ते करायचो. त्याचबरोबर स्पेशली CSA प्रोग्राम होता, जो चाइल्ड सेक्सुअल अब्यूजवर स्पेशली अवेअरनेस प्रोग्राम होता, जो कळी उमलतानाचा दृष्टिकोनातून होता की मुलं वयात असताना येताना कोणते बदल होतात किंवा त्यांच्यातले बदल हे आम्ही त्यांना सांगायचो. असे काही उपक्रम आम्ही चाईल्डलाईनच्या माध्यमातून घ्यायचो. ते बंद झाल्यामुळं खूप प्रश्न आले, म्हणून आम्ही परत मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून हेच उपक्रम चालू केला. खास करून आम्ही स्पेशल उपक्रम आम्ही राबवला की रात्रीच्या वेळेमध्ये अनेक प्रकारच्या चाईल्डलाईन ही 15 वर्षापासून नाईट राऊंड चालवते आणि विशेष करून जर पाहिलं की त्या नाईट विभागाच्या माध्यमातून खूप म्हणजे हजारो बालकांना मदत दिलेली आहे आणि याच्यामध्ये मी स्वतः मागील चाईल्डलाईनला असताना 4 वर्ष नाईट राऊंड केलेले आहे आणि मला त्याचा अनुभव चांगला आहे की ह्या पद्धतीने त्याच्यावर खूप, कारण अनेक प्रकारच्या नाईटला बालकं हे अनेक असुरक्षित ठिकाणी असतात आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे प्रसंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग अशा वेळी त्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पुनर्वसन करणं ह्या दृष्टिकोनातून हे नाईट राऊंडचा खास करून उद्देश होता, जो 2 वर्षापासून पूर्णपणे बंद होता. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप बालकं भेटली. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली, जुने जे स्वयंसेवक होते त्यांना परत सक्रियता केली की परत पुन्हा त्यांना नव्याने सांगितलं की आम्ही नाईट राऊंड आम्ही चालू केलेलं आहे, आमचे अशा प्रकारचे कार्यकर्ते तुम्हाला येऊन भेटेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही अप्रोच करू शकतात. तर अशा पद्धतीने आम्ही खास करून हे केलेलं आहे.
1: नक्कीच. आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो की बालकांचं संरक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे समाजामध्ये आपण इतक्या विकृती पाहतो, इतक्या विचित्र घटना पाहतो की खरंच मन कुठेतरी हेलावतं. अक्षरशः 2-3 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होताना आपण ऐकतो. ही जी काही मानसिक विकृती वाढती आहे किंवा समाजामधलं हे चित्र वाढत आहे, जे सामाजिक वातावरणासाठी सुद्धा चांगलं नाही आहे, त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा सुरक्षित नाही आहे, तर हे सगळं काम पाहता किंवा हे सगळं वातावरण पाहता तुम्हाला काय वाटतं की अजून आपण काय करायला हवं, या समाजामध्ये हे बदल जर घडून आणण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे?
0: नक्कीच. याचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला थोडासा आणखीन अनुभव शेअर करेल, म्हणजे या उत्तराला आणखीन पाठबळ भेटेल. जर आम्ही ज्यावेळेस बालकांच्या संरक्षणासंदर्भात काम करायचो, करायला चालू केलं परत पुन्हा नव्याने, तर नवीन प्रश्न आम्हाला जाणवले त्यामध्ये. कारण अनेक प्रकारचं आमच्याकडे जर पाहिलं डाटा तर आमच्याकडे वर्षभरात 193 पेक्षा जास्त बालकांचं केसेस आमच्याकडे नोंद झालेलं आहेत, जे खूप मोठा आकडा आहे त्यासाठी. आणि त्यामध्ये जर पाहिलं की त्याच्यामध्ये सर्वात जास्त बालकांचं लैंगिक शोषण असेल, बालकांचं शारीरिक शोषण असेल, मानसिक शोषण असेल, त्या केसेस जास्त आमच्यापर्यंत आलेल्या आहे. आणि याचं जर पाहिलं की आजची खरंच मोठा प्रश्न आहे आणि बालकांच्या संरक्षणासंदर्भात जर पाहिलं की आज 12 बालक जरी श्रीमंताच्या घरात असेल, गरीब घराण्याचा असेल, रोडवर राहणारे असेल, ते प्रत्येक बालक हे सुरक्षित नाही आहे आज. कारण आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या डिजिटल क्रांती झालेल्या आहे, त्याचे दुष्परिणाम बालकांच्या विचारावर झालेले आहेत. आज जर पाहिलं की जनरेशन बदलत चाललेलं आहे, अनेक जे प्रश्न पूर्वी आपल्या आपण जुन्या काळी राहायचो, ज्यावेळेस मोबाईल पण नव्हत्या किंवा तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नव्हत्या, तात्काळ कोणतीही माहिती भेटत नव्हती, जी पालकांना द्यायची तेवढीच आपल्यापर्यंत असायची. परंतु आजच्या मुलांना अनेक प्रकारचे जे गोष्टींची माहिती नको आहे ती सुद्धा त्यांना माहिती होऊन जाते आहे. बरं, त्याचबरोबर त्या बालकांसोबत संवाद साधून त्याचा दुष्परिणाम किंवा ते समजू सांगण्यासाठी सुद्धा कोणाकडे वेळ नाही आहे. म्हणून आज जर पाहिलं की अनेक प्रकारचे बालकांचे प्रश्न समोर पाहतोय की त्या अनुषंगाने वाढलेले आहे. कारण आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही मुलींसोबत संवाद साधतो, कारण आमच्याकडे आता 43 केसेस वर्षभरात झालेल्या आहेत ज्या एप्रिलपर्यंत आलेल्या आहेत, तर अशा केसेसमध्ये आम्ही ज्यावेळेस हाताळलो तर तेव्हा स्वतः कुटुंबातून त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे प्रकरण झालेले आहेत. स्वतः वडिलांनी मुलीवर बलात्कार केलेल्याची घटना आमच्या समोर आलेल्या आहेत. मावस भावानी मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना आमच्या समोर आलेल्या आहेत. आणि अशा केसेस जेव्हा आम्ही हाताळायचो तेव्हा आम्हाला काटा लागलो का हे नातं एवढं नातं आहेच, आणि एवढ्या जवळच्या नात्यातून जर अशा घटना घडत असेल तर मुलगी आज जर पाहिलं तर कुठं सुरक्षित नाही आहे. त्याचबरोबर आम्हाला घरातूनच नव्हे तर शाळेतून सुद्धा काही शिक्षकांकडून सुद्धा काही अशा प्रसंग घडलेले घटना आमच्या समोर आलेल्या आहेत जे लैंगिक शोषणाच्या खास करून आहेत. आणि जर पाहिलं की तुम्ही सर्व विचार करत असाल तर ह्या घटना सगळ्या मोठ्या मुलींसोबत घडल्या असेल तर नव्हे तर 7 वर्षापासून तर तब्बल 16 वर्षाच्या मुलींपर्यंत जे अत्याचार आहे त्यांना वाटतं की ह्या मुलीला काहीच कळत नाही म्हणून आपण त्याच्यावर प्रसंग करून घेऊ. परंतु त्या मुलगी स्वतः कधीतरी बोलती ती आणि अशा प्रसंग सांगतात, तर अशा काही घटना सुद्धा समोर आल्यामुळं आहेत. त्याचबरोबर काही घटना अशा पण आल्यात की घरामध्ये तणावाचं वातावरण असायचं आणि अशा वेळेस त्यांना कोणत्याही प्रकारचं बोलण्यासाठी कोणी नसायचं किंवा संवाद साधण्यासाठी कोणी नसायचं, ते मनामध्येच खूप गोंधळून जायचा. आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या समोर असायचे, त्या प्रश्नांचं उत्तरं त्यांना मिळत नसल्या कारणामुळे त्यांचा जे गोंधळ आहे तो भयानक असायचा. मग अशा वेळेस त्या मुली पूर्णपणे ट्रॉमात जायचं आणि त्यावेळेस मग पालक आमच्यासोबत यायचा की मुलगी पूर्णपणे शांत राहते किंवा कोणत्यातरी चुकीच्या मार्गाने ती जाती आहे तिचे जे काय आहेत. मग अशामुळे मग आम्ही त्यांच्यासोबत काउन्सिलिंग केल्यानंतर लक्षात यायचं की कुटुंबामध्ये संवाद नसायचा किंवा कुटुंबामधले जे प्रश्न आहेत ते त्यांच्या मनावर मारायचे आणि यामुळं अनेक प्रकारचे प्रश्न आमच्या समोर आले. म्हणून मला सांगायचं आहे की जेव्हा आपल्याला जर बालक सुरक्षित करायचं असेल तर खरंच त्या बालकांसोबत बोलणं गरजेचं आहे. आज आपल्याला वाटतं की त्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी शाळेत शिकवल्या जाईल आणि शाळेवाले त्यांना वाटतं की हे सगळं पालक त्यांना शिकवत असेल आणि हे त्यांना कोणीच शिकवत नाही, मग हे प्रश्न त्यांच्या पशीत राहून जातात आणि मोबाईल सारखं टूल्स हातामध्ये आल्यामुळे ते त्याच्यावर मग शोधतात. मग जर पाहिलं की या काळामध्ये लहान मुलांमध्ये जर आम्ही आता इंटरनेशनल डेटा पण आम्ही चेक केला, काय सर्वे झालेला आहे का, प्रोन बघण्याचे सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे लहान मुलांमध्ये आणि याच्यामुळे त्याच्यावर खूपच शारीरिक बदल होतात, हार्मोन्समध्ये चेंजेस होतात त्याच्यामुळं. आणि त्याच्यामुळं काय आहे की त्यांचा आकर्षितपणा वाढत चाललेला आहे, मुलांना कळत नाही आहे किंवा काय करत आहेत. म्हणून पालकांना सांगणं आहे की तुम्ही ताबडतोब मुलांसोबत संवाद साधायला पाहिजे. साधारण तुम्ही जर पाहिलं की 30 मिनिटं तरी वेळ काढा पालकांसाठी दिवसभरात, तुम्हाला वेळ भेटत नसेल ठीक आहे, परंतु तुम्ही 30 मिनिटं जरी बोललात की त्याच्या मनातला संभ्रम आहे. जेव्हा मुलगी बाहेर जाते का तुम्हाला वाटते की मुलगी असुरक्षित आहे आपली, बाहेर घटना तुमच्याच कानावर येतात, मग त्यावेळेस तिला सांगा की तुम्ही ती बाहेर जाणार तर प्रसंग कोणकोणते घडू शकतात तिच्यासोबत, की कुणी तुला आईला बी म्हणू शकतं, अशा वेळेस तू काय करायचं, कुणी लग्नाची मागणी टाकू शकतं, कुणी आवडीच्या गोष्टी तुला सांगू शकतात, आम्ही ज्या गोष्टी देऊ शकत नाही त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न तो करू शकतो. मग अशा वेळेस काय उपयोजना करायला पाहिजे, तिने काय बोलायला पाहिजे, तिने काय रिॲक्ट करायला पाहिजे, अशा गोष्टीचं एक व्यासपीठ त्यांनी तयार करून द्यायला पाहिजे की अशा काही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर त्यांनी ते सांगणं पालकांसोबत गरजेचं आहे. पालकांनी मैत्रीपूर्वक सहसंबंध क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि हे काय आहे की 12 वर्षाच्या आतमधील मुलांना संस्कार शिकवा, तुम्ही हाना त्याच्यावर धाक दाखवा, परंतु त्यानंतर तुम्ही जर विचार केला की 12 वर्षानंतर त्यांना भावनिक आधार लागतो, त्यांना जे काही होणारे बदल आहे त्यांना समजून घ्यायचं असतं, त्यांना अनेक प्रकारचं गायडन्सची गरज असते, त्यामुळं तुम्ही एक चांगला मित्र त्यांच्या त्यावेळेस बनायला पाहिजे. त्याचबरोबर काय की 18 वर्षानंतर तरुण्य वय असतं आणि तरुणांमध्ये काय असतं की त्यांना वाटतं की आम्ही मोठं झालो खूप आणि आम्ही आमचे डिसिजन घेऊ शकतो. मग असे खूप काही चुकीचे डिसिजन त्यांच्याकडून होऊन जातात. अनेक प्रकारच्या आता आमच्याकडे पॉक्सोच्या केसेस आमच्याकडे येत असतात आणि पॉक्सोमध्ये अनेक तरुण मुलं त्याच्यात गुंततात, कारण त्यांना जागृतीच नाही आहे का कोणत्या मुलीसोबत प्रेम करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, मैत्री कोणतं करायला पाहिजे, कायदे काय सांगतात त्याच्याबद्दल जागृती नाही. साधा मी सांगतो की एखाद्या मुलाने, मोठ्या मेजर मुलाने एखाद्या मुलीला साधा मोबाईल नंबर जरी मागितला तरी इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून पाठलाग केला म्हणून गुन्हा दाखल होतो. म्हणजे इतके सुरक्षित म्हणजे मुलीला सुरक्षित करण्यासाठी कायदे तयार केलेले आहे, तरी सुद्धा घटना घडतात आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर खूप तरुण याच्यात बळी पडता या केसेसमध्ये, तर त्यासाठी सुद्धा पालकांनी जागृती निर्माण करायला पाहिजे पालकांमध्ये, तेव्हा जर पाहिलं की आपलं मूल आपलं बालक हे सुरक्षित राहील. कारण आम्ही पाहतो की बालविवाहामध्ये आमच्या कायद्यामध्ये सांगितलं जातं की बालक कोण, जे 21 वर्षाच्या आतील जे मुलगा आहे तो बालक आहे, म्हणजे त्याला लग्नाचा अधिकार नाही आहे करण्याचा. म्हणून ते आहे की 21 वर्षापर्यंत तरी बालकाला म्हणजे त्या मुलाला एकदम सुरक्षितरित्या सांगायला पाहिजे, सक्षम बनवायला पाहिजे, तिने काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे हे त्याला सांगणं गरजेचं आहे. परंतु जो कधी ऐकेल जेव्हा आपल्याबद्दल रिस्पेक्ट तयार होईल, आणि रिस्पेक्ट कधी तयार होईल जेव्हा आपण तिच्या मित्र बनू. कारण मी पाहतो की तरुणांमध्ये पालकांपेक्षा जसं मित्रांमध्ये मित्रांची रिस्पेक्ट असते जास्त, तो बोलेल त्या पद्धतीने तो रिॲक्ट करतो. म्हणून पालकांनी पालक म्हणूनच कायमस्वरूपीने राहता मित्र बनायला पाहिजे.
1: नक्कीच. 24 तास ही यंत्रणा सुरू आहे मुक्तीवाहिनी, आणि 24 तास तात्काळ मदत ही या मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून मिळते. तर या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून या मुक्तीवाहिनीच्या कामाबद्दल नगरकरांना नागरिकांना आणि जे श्रोते आपल्याला ऐकतात त्यांना काय आवाहन कराल?
0: मुक्तीवाहिनी ही 24 तास आणि 7 दिवस सुरू आहे. तुम्ही कधीही केव्हाही कोणत्याही बालक संकटात असेल, आता संकटात बालक काय असतो तर संकटग्रस्त बालक हा कधीतरी रोडवर फिरत असतो, जो अन्न म्हणजे बेवारस अवस्थेत असतो, मग अशा वेळेस त्याच्या मनात संभ्रम असतो, त्यावेळेस त्याला विचारा की तू कुठं चालला आहे, आणि अशा वेळी विचारल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला की तो मुलगा कुठेतरी घरून पळून आलेला असतो, घरून रागून आलेला असतो. अनेक वेळा ते मुलगी असेल तर कोणा मुलासोबत पळून आलेली असते, तर अशा वेळी त्याचं संकटात असतो. त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबात कुठे शेजारी कोणावर अत्याचार होत आहे मुलावर, मग त्याच्यामध्ये शाळेमध्ये कुणी मारलेला आहे, तो पूर्णपणे एकदा कंटिन्यू बोलत असतो पण तो आता गप गप आहे, असे काहीतरी मनात गोंधळ चाललेला असतो, अशा मुलांनाही तुम्ही आमच्यासोबत मदतीसाठी तुम्ही मागू शकता. त्याचबरोबर कुठेतरी लहान वयात मुलीचं लग्न लावलं जात आहेत, कुठेतरी भीक मागत असलेल्या बालकं तुम्हाला दिसत आहेत, कुठेतरी लहान वयात मुलं काम करताना तुम्हाला दिसत आहे. आताच बालकामगार दिन झाला, खूप मोठा साजरा केला पूर्णपणे संपूर्ण देशामध्ये, कारण तो जागतिक कामगार दिवस होता, बालकामगार दिवस होता, आणि त्याच्यात विरोध करायला पाहिजे. पण अशा वेळेस आपण पाहतो की अनेक मुलांना आपण त्यांनाच आपण काम सांगतो, छोटू म्हणून आपण बोलवतो, असे काही ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता सध्याला चहाच्या टपरीवर नव्हे तर चायनीजच्या दुकानात असेल, कुठेतरी अनेक प्रकारचा दिवाळी जवळ येते म्हणून फटाकडे बनवण्यासाठी त्या कारखान्यावर सुद्धा त्यांचा वापर केला जातो आहे. तर अशा ठिकाणी पण तुम्ही जाऊन पहा की असे संकटग्रस्त बालक तुम्हाला भेटेल. धोकादायक ठिकाणी काम करत असेल अशा ठिकाणी, की जसं फटाकड्याच्या दुकानात असेल, कुठं कारखान्यावर असेल, हॉटेलवर असते, हॉटेलवर सुद्धा धोकादायक स्थिती आहेत, कारण तिथे गॅस टाकी असते आणि त्याचा स्फोटक होणं हे आहे, तो जळू शकतो, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा काम करणं धोक्याचं आहे. म्हणून अशा ठिकाणी असे काही बालकं तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईनला तुम्ही फोन करू शकता. तुमच्याला सर्वांना हेल्पलाईन शेअरिंग वगैरे आम्ही करत असतो अनेक ठिकाणी, तर त्या अनुषंगाने सुद्धा होईल.
1: हेल्पलाईन नंबर आहे?
0: हो, आमचा हेल्पलाईन नंबर आहे की उडान हेल्पलाईन नंबर आहे 90-11-02-64-95. तर हा हेल्पलाईनला तुम्ही आम्हाला फोन करू शकतात.
1: नक्कीच. यामध्ये शाळेची जसं पालकांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची आहे तुम्ही सांगितलं, पण शालेय स्तरावर शाळांची सुद्धा खूप महत्वाची जबाबदारी आहे, तर या माध्यमातून शाळांना अनेक शैक्षणिक संस्थांना काय आवाहन कराल?
0: बरं झालं तुम्ही लक्षात पण आणून दिलं आम्हाला की ह्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत समाजात. तुम्हाला सांगायचं आहे की काही शासकीय यंत्रणा सुद्धा त्याच्यासाठी नेमलेलं आहे स्पेशली, आणि अनेकांना त्याच्याबद्दलची माहिती नसते, जागृती नसते. आत्ताच आम्ही खूप काही जागृती करतो आहोत सध्याला काही उपक्रम, तर त्याच्यामध्ये आम्ही खास करून शाळावर शाळेसाठी सुद्धा काही यंत्रणा नेमलेल्या आहेत. कारण आज जर पाहिलं की मुलांचं शिक्षण हे सोपं झालेलं आहे, पण त्यांचं संरक्षण हे सगळ्यात अवघड आहे. कारण आज पालकांनाही संरक्षण करता येत नाही, आणि जे काही शाळा स्तरावर आहे शिक्षक असेल मुख्याध्यापक आहे त्यांनाही प्रश्न आहे की मुलांचं संरक्षण कसं करावं, आणि त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या गठीत केलेल्या आहेत. आता गावामध्ये सुद्धा ग्राम बाल संरक्षण समिती आहेत, जिचे सरपंच अध्यक्ष आहे आणि अंगणवाडी सेविका हे सदस्य सचिव आहेत. बाकीचे सदस्य म्हणून मग डॉक्टर, त्याच्यानंतर पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य असेल, अंगणवाडी सेविका, आपलं CRP महिला असेल, अशा सेविका, अशांची 11 जणांची कमिटी असते गावामध्ये. त्याचबरोबर शहरी भागातसुद्धा वाड्यात बाल संरक्षण समितीची स्थापन केलेली आहे ज्यांच्या संरक्षणासाठी. मग त्यासाठी नगरसेवक हे अध्यक्ष आहे त्याचे, अंगणवाडी सेविका ज्या आहेत तिथल्या सचिव आहेत, तिथल्या प्रतिष्ठित एखादा डॉक्टर असेल तर ते सुद्धा सदस्यपद त्याच्यात असतं. त्याचबरोबर बालकांचंही त्याच्यात सदस्यपद असतं, जे 12 ते 18 वयोगटातील मुलं आहे आणि एक मुलगी आहे अशा प्रकारचे सदस्य. त्याच्यात महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, ज्या पोलीस स्टेशनची हद्द आहे त्याच्यातला ठाणे अंमलदार किंवा त्याच्यामध्ये बीट अंमलदार असतात किंवा पोलीस अधिकारी असतात, अशी नेमणुका असतात. अशा समितीसुद्धा प्रत्येक वार्ड स्तरावर आहेत, ती सुद्धा तुम्ही स्थापन सक्रिय करून बालकांचं संरक्षण करू शकतात. तुम्ही सांगत असताना सांगितलं का शाळेमध्ये स्तरावर सुद्धा बालकांच्या संरक्षणासंदर्भात काम करण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे, मग तिचं नाव सखी सावित्री समिती आहे. ज्या समितीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक शाळा बालक हे सुरक्षित करणं गरजेचं आहे. जे काही मुलगा मुलगी 15 दिवस गैरहजर असेल तर अशा बालकांचा शोध त्या समितीने घेणं आहे. त्या समिती आणि गावातली किंवा वार्डातली जी समिती आहे त्यांच्यासोबत समन्वय त्यांनी साधायला पाहिजे. समन्वय साधून अशा शाळा बाह्य मुलांना पूर्ण शिक्षणाचा प्रवाह आणायला पाहिजे. जे मुलं ज्या मुलींची बालविवाह होण्याची शक्यता आहे अशा मुलींना टार्गेट त्यांनी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या मुलींसोबत असे अवेअरनेस प्रोग्राम त्यांनी त्यांच्या माध्यमातून आयोजित करणं गरजेचं असतं शाळेमध्ये. अशा प्रकारच्या समिती गठीत केलेल्या आहे आणि शिक्षकांनी सुद्धा जर पाहिलं की त्यांची भूमिका ही पालकांच्या भूमिकेत नसावी. जर तुम्हाला जर चांगलं मार्गदर्शक बनायचं असेल तर त्यासाठी त्या मुलाला विश्वासात घ्या, त्या मुलाला शिकवा. अनेक प्रकारचे मुलं सारखे नसतात पण प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात, मग त्या पद्धती तुम्ही हाताळण्याचा प्रयत्न करा. कारण आज जर पाहिलं की कायद्याला कायदा बनवलेला आहे की मुलाला मारू नये किंवा हाणू नये, परंतु त्यासाठी कायदा का बनवला की वेळेनुसार आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. आज हाणून मुलं सुरक्षित होणार नाही, ते आणखीन धोक्यात जाणार आहे, म्हणून त्याचा कायदा बनवत आला. कारण अनेक प्रकारच्या घटना घडत गेल्या की शिक्षकांनी मारलं, शिक्षकांनी ओरडलं म्हणून त्यांनी आत्महत्या केल्यात, या घटना आहेत, ते सुरक्षित नाही आहे, त्या मुलांनी शाळा सोडलेल्या आहे, अशा घटनांमुळे त्या गोष्टी बंद केलेल्या आहेत, त्याच्या अधिकारांचं उल्लंघन होतंय, त्यासाठी कायदे आणलेले आहेत. म्हणून त्यासाठी शिक्षकांनी काय करावं की प्रेमाच्या दृष्टिकोनातून आहेत. आज जर मुलांमध्ये विश्वास तयार करून जर एक संवाद सत्र चालू ठेवला, प्रत्येक शाळेला एक काउन्सिलर असतात समुपदेशक, त्या समुपदेशकाकडे प्रत्येक मुलाचं हेअरिंग होणं गरजेचं आहे, त्या मुलाचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न जाणून त्याचे प्रश्नांचे लिस्ट करून त्या प्रश्नांवर शाळेने काम करणं गरजेचं आहे, तेव्हाच त्या मुलं सुरक्षित राहील. कारण आज तुम्ही शिक्षण द्याल परंतु सुरक्षता देणं हे अवघड राहील. म्हणून तू सांगायला सांगणं की मेन सुरक्षतेवर काम जर केलं या समितीच्या माध्यमातून तर नक्कीच मुलगा सुरक्षित राहील आणि कोणत्याही प्रकारच्या शाळा बाह्य मुलं घडणार नाही.
1: नक्कीच बालकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षणासाठी मुक्तीवाहिनी 24 तास आणि 7 दिवस तत्पर सेवा देते आहे आणि मी नगरकरांना या माध्यमातून आवाहन करते की नक्कीच कुठलंही मूल जर सुरक्षित दिसत नसेल, त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुरक्षित नसेल, संशयास्पद असेल तर नक्कीच तुम्ही मुक्तीवाहिनीच्या स्नेहालयाच्या मुक्तीवाहिनीच्या टोल फ्री स्नेहालयाच्या मुक्तीवाहिनीच्या हेल्पलाईन क्रमांकावर नक्की संपर्क साधू शकता. सर, तुम्ही आज मुक्तीवाहिनीची ओळख पुन्हा एकदा या निमित्तानं करून दिली. जे काम स्नेहालयानं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलं होतं आणि पुन्हा एकदा नव्यानं मुक्तीवाहिनी आता कार्यरत आहेत, या संदर्भातली संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: नक्कीच,
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगरडेअरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक प्रवीण कदम सर. मुक्तीवाहिनी संदर्भातील महिलांच्या बालकांच्या संरक्षणाबद्दल त्यांच्या हक्काबद्दल आपण त्यांच्याकडून महत्वाची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खड़े थे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

आकडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्यानगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी परी आहे तुमच्या सोबत। आपला शो सुरू होत आहे आठवणीतील गाणी आणि आज आपण बॉलिवूडच्या एका दिग्गज अभिनेत्रीची जीवनगाथा ऐकणार आहात, त्या म्हणजेच जयाजी बच्चन। तर श्रोते हो, एक असं नाव जे ऐकलं की आपोआप डोळ्यासमोर येतो, एक साधा सुंदर आणि भावपूर्ण चेहरा। जयाजी बच्चन यांना बॉलिवूडने नॅचरल अभिनेत्री म्हणून ओळखलं। त्यांची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे। जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्य प्रदेश मध्ये झाला। त्यांचं मूळ नाव जया भादुरी, त्यांचे वडील तरुण कुमार भादुरी आणि आई इंदिरा भादुरी हे बंगाली भाषिक कुटुंब होत। जयाजी यांनी भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत प्रारंभिक शिक्षण घेतलं। त्या खेळामध्येही सक्रिय होत्या आणि 1966 मध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या हस्ते NCC ची बेस्ट कॅन्डिडेट म्हणून पुरस्कार मिळाला होता। याशिवाय त्यांनी 6 वर्षे भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले होते। शाळेत त्या हेडगर्ल पण होत्या, म्हणजेच नेतृत्व गुण तर लहानपणापासूनच होते, पण त्यांची खरी आवड होती ती म्हणजे अभिनयात। शाळेतच त्यांनी अभिनयाची प्रतिभा जाणवली आणि म्हणूनच पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII इथे प्रवेश घेतला। FTII पुणे येथून सुवर्ण पदकासह उत्तीर्ण होणाऱ्या या एकमेव अभिनेत्री आहेत। हा विक्रम आजही अबाधित आहे। तर एका साध्या घरातून निघालेल्या या मुलीने पुण्यात सुवर्ण पदक जिंकलं आणि नंतर मुंबईत बॉलिवूडमध्ये चाहत्यांचं हृदय जिंकलं। तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी तेरे मेरे मिलन की ये रहना हे गाणं अभिमान या चित्रपटातील एक गाणं आहे। गायक किशोर कुमार जी आणि लता मंगेशकर जी, संगीतकार SD बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार अमिताभ जी बच्चन आणि जयाजी बच्चन। तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडई, कल्पना करा, एक तरुण मुलगी, वय अवघ 15 वर्ष, आणि थेट महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या चित्रपटात. जयाजी बच्चन यांनी वयाच्या 15व्या वर्षी सत्यजित रे यांच्या महानगर या बंगाली चित्रपटातून चित्रपट सृष्टीला पदार्पण केलं. हे म्हणजे थेट ऑलिम्पिक मध्ये उतरण्यासारखं होतं. पण त्यांचा हिंदी चित्रपटात खर तर प्रवेश झाला 1971 साली. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शक गुड्डी या चित्रपटाने त्यांना हिंदी सिनेमात स्थापित केलं. हा त्यांचा आणि मुखर्जींचा पहिला सहयोग होता. त्यानंतर मग थांबायला वेळच नव्हता. उपहार, कोशिश आणि कोरा कागज या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाने त्या प्रसिद्ध झाल्या. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. अभिमान या चित्रपटात जयाजी बच्चन यांनी अमिताभ जी बच्चन यांच्यासोबत काम केलं आणि या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार मिळाला. जंजीर, शोले, मिली, परिचय, आंधी, एकापेक्षा एक दिग्गज चित्रपट होती. जयाजी बच्चन यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःला झुकून दिला. त्यांचा अभिनय इतका नैसर्गिक होता की प्रेक्षकांना वाटायचं हे पात्र म्हणजे जयाजी बच्चनच आहेत. तर श्रोते हो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी तेरे बिंदिया रे हे गाणं अभिमान या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक मोहम्मद रफीजी आणि लताजी मंगेशकर, संगीतकार एस डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि जयाजी बच्चन. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. श्रोते हो, कल्पना करा, एक अभिनेत्री जिने बॉलिवूडवर राज्य केलं, ज्यांचा अभिनय पाहून सगळे थक्क होत होते, आणि एका दिवसातच त्या अचानक गायब झाल्या. कुठे गेल्या, काय झालं, हा प्रश्न बॉलिवूडला सतवत राहिला. 1981 मध्ये सिलसिला या चित्रपटानंतर जयाजी बच्चन यांनी अभिनयातून दीर्घ विश्रांती घेतली. संसार, मुलं, कुटुंब आणि या सगळ्यासाठी त्यांनी चमकती कारकिर्दीला बाजूला ठेवलं. हे ऐकायला सोपं वाटतं, पण श्रोते हो, शिखरावर असताना खाली उतरणं हे किती कठीण असतं ना, हे ज्याने केलं असेल त्यालाच माहीत. अनेक निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडे गेले, विनंत्या केल्या, पण जयाजी बच्चन यांनी नाही म्हटलं. 17 वर्ष गेली आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. गोविंद निहलानी यांनी जयाजी बच्चन यांना 1084 की माँ यासाठी विनंती केली आणि जयाजी यांनी होकार दिला. सुमारे 17 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर 1998 मध्ये 1084 की माँ या चित्रपटाने जयाजी बच्चन यांचं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. आणि श्रोते हो, हा चित्रपट म्हणजे केवळ एक चित्रपट नव्हता, महाक्षेत्रा देवी या गाजलेल्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात जयाजी बच्चन यांनी सुजाता ही भूमिका, ही एक आईची भूमिका साकारली. एक अशी आई ज्यांचा मुलगा नक्षलवादीमध्ये सहभागी होतो आणि पोलिसांच्या हातून मारला जातो. या चित्रपटाला 1998 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट हे म्हणजे जयाजी बच्चन यांचा कमबॅकला राष्ट्रीय मान्यता मिळाली होती. पण इथेच थांबले का त्या, तर नाही. 2000 मध्ये त्यांचा फिजा चित्रपट आला. त्यांनी हरवलेल्या मुलाला शोधणाऱ्या आईची भूमिका केली आणि त्यासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस पुरस्कार मिळाला. आणि मग आला तो सुपरहिट धमाका कभी खुशी कभी गम 2001 आणि कल हो ना हो 2003. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार मिळाला. म्हणजेच सलग 3 पुरस्कार 3 वेळा वेगळ्या वेगळ्या चित्रपटांसाठी त्यांना मिळाले. आणि श्रोते हो, हा कमबॅक इथे संपला नाही. 2023 मध्ये करण जोहर दिग्दर्शक रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत त्यांनी धनलक्ष्मी ची भूमिका केली आणि हा चित्रपट तब्बल 357 कोटीहून जास्ती कमाई करत सुपरहिट ठरला. ब्रेक घेता येतो, पण खरी प्रतिभा कधीच ब्रेक घेत नाही, हे जयाजी बच्चन यांच्या आयुष्याने आपल्याला शिकवलं. तर मंडई, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी अब तो है तुमसे हर खुशी अपनी हे गाणं अभिमान या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक लताजी मंगेशकर, संगीतकार एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, पुरस्कारांची तर एक यादीच आहे. जयाजी बच्चन यांनी त्यांच्या करिअर मध्ये एकूण 10 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले, ज्यात लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डचाही समावेश आहे. भारत सरकारने त्यांना देशाच्या 4th सर्वोत्कृष्ट नागरिक पुरस्काराने पद्मभूषण सन्मानित केलं होतं. आणि केवळ चित्रपट नाही, 2004 मध्ये त्या समाजवादी पार्टीकडून राज्यसभेच्या खासदार म्हणून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. तर मंडई, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी पिया बिना हे गाणं अभिमान या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक लताजी मंगेशकर, संगीतकार एस डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि जयाजी बच्चन. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, आयुष्याच्या 7व्या 8व्या शतकात ही जयाजी बच्चन यांची ऊर्जा पाहून थक्क व्हायला हवं. वय 77 पार झालंय, पण त्यांचा उत्साह आणि परखडपणा अजूनही तोच आहे. येत्या काळात त्या दिल का दरवाजा खोलो ना डार्लिंग या नव्या चित्रपटात दिसणार आहेत. म्हणजेच जयाजी अजूनही सक्रिय आहेत, अजूनही काम करत आहेत, अजूनही नव्या पिढी सोबत चालत आहेत. तर जयाजी यांचा खरा वारसा काय आहे त्या सांगतात. चकचकीत ग्लॅमर शिवायही तुम्ही करोडोच्या मनावर राज्य करू शकतात. साधेपणात खोली असते, शांततेत ताकद असते. आजवर 35 अधिक चित्रपटात 10 फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री, राज्यसभेच्या सदस्य. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे लाखो भारतीयांच्या हृदयात कायमचं घर केलं. एका सामान्य कुटुंबातून निघालेल्या, पुण्यात सुवर्ण पथक मिळालेल्या, बॉलिवूडवर राज्य केलेल्या, संसदेत आवाज उठवणाऱ्या त्या म्हणजे जयाजी बच्चन. तर श्रोते हो, आता आपण जयाजी बच्चन यांची संपूर्ण जीवन गाथा ऐकली. तर मंडई, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण त्याआधी मैंने देखा एक सपना हे गाणं समाधी या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक किशोर कुमारजी आणि लताजी मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार धर्मेंद्रजी आणि जयाजी बच्चन. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
1: माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 34 80. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आज जाने

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.